0: श्रोतेहो, समूह स्वरात गायलेलं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलत. या गीताबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. श्रोते हो, 11 जुलै या दिवसाचं काय महत्व आहे हे जाणून घेऊया. आज आहे जागतिक लोकसंख्या दिन. लोकसंख्याविषयक विविध मुद्द्यांवर जागृती करण्यासाठी युनोद्वारे 1989 पासून हा दिवस साजरा केला जातो. 1885 साली या तारखेला ऑगस्ट आणि लुई ल्युमिये यांनी चलतचित्रांचं तंत्रज्ञान शास्त्रज्ञांना दाखवलं. डॉन ब्रॅडमन यांनी एका दिवसात 309 धावा करण्याचा विक्रम रचला. हा दिवस होता 11 जुलै 1930. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 21 वर्षीय ब्रॅडमननं हा विक्रम केला होता.
1: English team are just taking the field on the second day of the match. Look like having another strenuous day in the field. Bradman still at the top of his form. This young Don Bradman going out to continue his wonderful record of yesterday. He's accompanied by McCabe to the wicket.
0: Skylab नावाचं अमेरिकन अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळलं. हा दिवस होता 11 जुलै 1979.
2: Skylab was launched in 1973 to explore the problems of men living for long periods in space. The Americans hoped it would never come down at all, but they miscalculated.
0: Skylab पृथ्वीच्या कोणत्या भागावर पडणार याविषयी जगभर संभ्रम आणि भीती होती. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे स्कायलॅबचा मोठा भाग हिंदी महासागरात कोसळल्यानं यात जीवितहानी झाली नाही. 11 जुलै 1997 या दिवशी मुंबईत रमाबाई आंबेडकर नगरात पोलिसांचा गोळीबार झाला. यामध्ये 10 ठार आणि 26 जण जखमी झाले. आज ज्यांचा जन्मदिवस आहे ती महत्वाची

0: ही आहेत. लेखक शंकरराव खरात यांचा जन्म 1921 साली या दिवशी झाला. तडीपार, टिटवीचा फेरा, आडगावचं पाणी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
1: शिक्षण घेण्याचा माझ्यावर जो प्रभाव झाला की शिक्षण का घ्यावं, तर मी गावी माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींचं मुखपत्र जनता साप्ताहिक याचं, तर ते साप्ताहिक मी माझ्या गावी आमच्या भावकीतील लोकांना आमच्या चावडीत तक्क्यात बसून वाचून दाखवत असे. त्या जनता पत्रात बाबासाहेब आंबेडकरांचं सबंध जीवन याचं, त्या विचाराने मी प्रभावित झालो आणि मी शिक्षणाकडे वळलो आणि तसा मी LLB झालो.
0: भारतीय वंशाच्या लेखिका झुंपा लाहिरी यांचा जन्म 1967 साली या तारखेला झाला. इंटरप्रिटर ऑफ मेलडीज या त्यांच्या कथासंग्रहाला मानाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ती नावंही आहेत. प्रख्यात अभिनेता लॉरेन्स ऑलिव्हिये यांचं निधन 11 जुलै 1989 या दिवशी झालं. शेक्सपियरच्या नाटकातल्या त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.
2: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. Whether it is nobler in the mind to suffer the slings and arrows of outrageous fortune, or to take arms against a sea of troubles, and by opposing, end them.
0: लेखक, नाटककार आणि अभिनेता भीष्म साहनी यांचं निधन 11 जुलै 2005 या दिवशी झालं. फाळणीचं जिवंत चित्रण करणारी त्यांची तमस ही कादंबरी आणि त्यावर आधारित धारावाहिक मालिका खूप गाजली. लेखक सुहास शिरवळकर यांचं निधन 2003 साली या दिवशी झालं.

2003 साली या दिवशी झालं. गीतकार शांताराम नांदगावकर यांचा आज स्मृतिदिन. 2009 साली त्यांचं निधन झालं.

0: श्रोते हो, दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत चिंतन. आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा याविषयी. लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, वाचकस्वर बाबासाहेब खराडे यांचा.
2: संत ज्ञानेश्वर हे मध्ययुगीन काळातील आध्यात्मिक लोकशाहीचे प्रणेते होते. विखुरलेल्या संतजनांना एका आध्यात्मिक व्यासपीठावर त्यांनी एकत्र आणलं. मध्ययुगाला भक्तीचा कालखंड मानतात. या काळातील समाज जीवन धर्मकेंद्रित होतं. भक्तीच्या माध्यमातून आत्मोद्धार आणि लोकोद्धार यांचं समन्वयी सूत्र बहुतेक संप्रदायांना लाभलेलं होतं. वारकरी संप्रदायाला गती आणि नीती देणारे संत ज्ञानेश्वर हे संतांचं प्रेरणास्थान झालं. त्यांच्या विचार जाणीवांचा जागर व्हावा म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीत ज्ञानेश्वर पादुकांची भक्तिभावानं सर्वत्र पूजा होते. दर्शन भक्तीचा हा सोहळा म्हणजे वारकरी मंडळींना आत्मसन्मान आणि आत्मसुखाचा सोहळा वाटतो. वारकरी संप्रदाय हा एका भक्तिमूल्यांनी एकमेकांशी बांधलेला आहे. ही मूल्यनिष्ठा घेऊन लोकसमूह सातत्यानं आणि विचार जाणीवेनं एकत्र येतो. त्यातून सांप्रदायिक कार्य शिस्तीनं गतिशील कृतिशील होतं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन अशा भूमिकेतून केलं जातं. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी असलेली अढळ श्रद्धा, भूतदयावादी भूमिका, विश्वकल्याणकारी दृष्टिकोन, करुणा, सत्यनिष्ठा, विवेकशीलता, नैतिक आचरण, प्रेमभक्तीचा गोडवा या जाणीवांचा संयमी सोहळा म्हणजे हा पालखी सोहळा होय. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 आणि हरिपाठ अभंगांच्याद्वारे भक्तिविचारांचं सूत्र मांडलं आहे. सर्वसामान्य समाजाला समजेल, पचेल असा शब्दगोफ त्यांनी विणला आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. अशी उत्कटता आणि ध्येयवाद ज्ञानेश्वरांच्या उक्तिकृतीतून प्रकट झाला. संत हा संतत्व धारण करतो. ज्याच्या ठिकाणी व्यक्तिमनाची शुद्धता आहे, संयम आणि दयाशीलता आहे, भक्तीतील समर्पण आहे, आत्मोद्धाराबरोबर लोकोद्धाराची आस आहे, सद्गुण आणि भक्तिनिरपेक्षता असते, तिथं संतत्ववृत्ती प्राप्त होते. संत ज्ञानेश्वर हे संतत्वशीलतेचे आदर्श होते. त्यांच्या अशा विचारांचं आणि आचारांचं संस्करण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा होय. संत ज्ञानेश्वरांनी संत हा स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धीचा म्हटला आहे. जो आत्मज्ञानानं तुष्ट आणि परमानंदानं पुष्ट झालेला आहे तो खरा संत होय. ही संतत्वाची महती आणि नीती जनसमुदायाला पालखी सोहळ्यातून मनावर बिंबवली जाते, संस्मरणीत होते. संत ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वातील नम्रता आणि विचारशुद्धता सर्व संतमनांवर कोरलेली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वात पराकोटीचा आत्मविश्वास होता. त्यांच्या स्वभावातील संतत्व स्पष्टपणे जाणवतं. आजच्या समाजातील राग, लोभ, द्वेष, मत्सर, दुर्गुण आणि वैरभाव वाढत चालला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या आचार विचारांमधील शुद्धता आणि नम्रता आत्मसात केली तर अवघं जीवन सुखाचं होईल हा विचार देण्यासाठीच असा पालखी सोहळा गावोगावी मार्गस्थ होतो. संत हे समाजप्रेमी आहेत. ज्ञानेश्वरांना तर माऊली नावानं संबोधित

0: केलं जातं. संत ज्ञानेश्वरांची सहनशीलता आणि ज्ञान सखोलता समाजात सर्वदूर निर्माण झाली पाहिजे. संत ज्ञानेश्वरांची अद्वैत भक्ती म्हणजे समर्पण शक्तीच आहे. ईश्वर प्राप्तीसाठी योगमार्ग आणि ज्ञानमार्ग सामान्य माणसाला कठीण आहेत, म्हणूनच त्यांनी बहुजन समाजाला नामस्मरणाचा भक्तिमार्ग दाखवला. जीवनाचं कल्याण करणारं भक्तिसूत्र संत ज्ञानदेवांनी सहज सोप्या भाषेत सांगितलं आहे. महाराष्ट्राचा आवडता असा ओवी छंद आणि अभंग वृत्तांचा त्यांनी उपयोग केला आहे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू एरे बा विठ्ठला. संत ज्ञानेश्वरांनी श्री विठ्ठलाशी भावनिक नातं जोडलं. भक्तीचं पावित्र्य तरल शब्दकल्पना, अलंकार, हृदयस्पर्शी शब्दसंवेदना ज्ञानेश्वरांच्या वाणीत होती. पालखी सोहळा म्हणजे भक्ती आणि समूह मनाचं संकीर्तनच म्हणावं लागेल.
1: श्रोतेहो, चिंतन आपण ऐकलत. लेखन होतं डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात कार्यक्रमांची रूपरेषा थोड्याच वेळात.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोतेहो, जाणून घेऊयात कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत आपल्यासोबत मी गौरी जोशी. रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात गाजर गवताचं निर्मूलन याविषयी माहिती. सकाळी 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात किडनी स्टोन याविषयी डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी सांगितलेली माहिती. सादर करते सचिन लाडोळे. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. सकाळी 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक बाळकुणाल अहिरे. सकाळी 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. सकाळी 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 सुगम संगीत. आज सकाळी 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हानं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे डॉक्टर लक्ष्मण सालोक यांच्याशी साधलेला संवाद. सादरकर्ते नयन पवार. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सकाळी 9:30 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 सुहाना सफर हा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयीचा कार्यक्रम. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे निळू फुले यांच्यावर. संकलन आणि निवेदन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. सकाळी 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 कार्यक्रम आपली गाणी. 11:30 मिश्र संगीत. 12:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात रमेश बाबू राऊत यांनी गायलेल्या धनगरी ओव्या.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, दुपारी 12:15 वाजता निरंतर स्वरलहरी ही मालिका मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 5:02 वाजून सुरुवात होईल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या सायंकालीन प्रसारण सभेला. यात सुरुवातीला मिक्स मसाला. 5:30 वाजता कार्यक्रम युववाणी. आज यात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम, सूत्रसंचालन आणि निवेदन.

0: श्रेयस लहामगे याचं कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. संध्याकाळी 6 वाजता मराठी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात जनाबाई बडे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:30 किसानवाणी या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या प्रायोजित कार्यक्रमात सुरुवातीला शेती व पशुपालन व्यवस्थापन याविषयी मुक्काम पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगरचे प्रगतशील पशुपालक दिलीप मधुकर कांडके यांची मुलाखत आणि त्यानंतर शेतीपंपाची देखभाल आणि व्यवस्थापन याविषयी कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगरचे आदिनाथ विठ्ठल गाढवे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. मिश्र संगीताचा आनंद घेऊ शकाल रात्री 8:15 तर सुगम संगीत 8:35. रात्री 9:00 कार्यक्रम आपकी पसंद. 9:30 सुहाना सफर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आणि रजनीगंधा कार्यक्रम रात्री 10:00. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर सहक्षेपित केली जातील. श्रोते हो कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कार्यक्रमात ऐकूयात गाजर गवताचं निर्मूलन याविषयीची माहिती. वाचकस्वर अंकुश जोशी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पिकांचं नुकसान करणाऱ्या तणांपैकी गाजर गवत हे सर्वत्र आढळणारं तण आहे. इतर तणांपेक्षा या गवताचा जास्त त्रास तर होतोच, शिवाय या गवताचा सर्वात जास्त प्रसार झाला आहे. या तणाची वाढ शेतात, पिकात, बांधावर, पडीक जमिनीवर, शाळा, कॉलेज, संस्थांची आवारं, रस्त्याच्या बाजूला, ओढ्याच्या दोन्ही काठ, म्हणजे जिथे जागा सापडेल तिथे माजलेलं दिसतं. दुसऱ्या वनस्पती अगर गवत या तणाच्या धगीमुळं वाढू शकत नाही. गाजर गवत हे पांढरी फुली, चटक चांदणी, ओसाडी, कारण माहीत नाही पण बहुसंख्य खेडूत मंडळी याला काँग्रेस या नावानेही ओळखतात. असं हे गवत माणसाला कोणत्याच उपयोगाचं नाही, उलट त्वचेचे विकार होतात, म्हणजे अपायकारक आहे. विशेष म्हणजे जनावरं याला तोंडसुद्धा लावत नाहीत आणि कोणत्याही प्रकारच्या किडींचा याच्यावर प्रादुर्भावही होत नाही, रोग कीड पडत नाही. मात्र पिकांचा मोठा स्पर्धक असून पिकांचं मोठं नुकसान करतो. म्हणून या तणाचं नियंत्रण करणं शेती व्यवसायाच्या दृष्टीनं अतिशय गरजेचं आहे. पाऊस पडला की जमिनीवर पडलेलं बी उगवतं आणि वाढीला लागतं. जुन्या झाडांना भरपूर पालवी फुटते आणि वाढीला लागतात. या तणाची पानं गाजराच्या पानासारखी चिरलेली असतात, म्हणून याला गाजर गवत असं म्हटलं जातं. वनस्पतीशास्त्र त्याला पार्थेनियम हिस्टेरोफेरस या नावाने ओळखलं जातं. हे तण उगवल्यापासून याला येणारं बी फक्त 4 महिन्यातच पक्व होतं. म्हणजे जमीन चांगली आणि ओलसर असेल तर 1 वर्षात या झाडाच्या 3 पिढ्या आरामात पूर्ण होतात. या झाडाला पांढरी फुलं पांद्याच्या टोकांना झुपक्या न येतात. चांगल्या जमिनीत एका झाडातील प्रत्येक फुलात साधारणतः 10 बिया असतात आणि एका झाडाला 1000 पर्यंत फुलं येतात. म्हणजे एक झाड 4 महिन्यांच्या एका पिढीत 10,000 बिया निर्माण करू शकतं. एवढ्या बिया सहजपणे 1 हेक्टर क्षेत्र व्यापण्यासाठी पुरेसं होतं, कारण याचं बी वजनाने अतिशय हलकं असतं. शिवाय त्याला 2 अनुबंध असतात, त्यामुळं हलक्या वाऱ्यानेसुद्धा सहजपणे इकडून तिकडे उडून जाऊ शकतं. म्हणजे याचा प्रसार झपाट्यानं होऊ शकतो. अगदी वर्षानुवर्ष प्रसार चालूच आहे. अशा या भयानक प्रसार क्षमता असणाऱ्या आणि नुकसानकारक गाजर गवताचं निर्मूलन करणं ही एक समस्या बनली आहे. म्हणजेच एक मोहीम म्हणून निर्मूलनाची प्रक्रिया करायला हवी. हे तण फुलावर येण्यापूर्वी उपटून खुरपून काढल्यास त्याचा प्रसार थांबतो. शक्यतो उभ्या पिकातलं गाजर गवत उपटून काढावं. पण जिथं पीक नाही तिथल्या गाजर गवताचा नायनाट करण्यासाठी तणनाशकाचा वापर करावा. यासाठी 2,4-D म्हणजे इथिल इस्टर अमाईन सॉल्ट, हेक्टरी 2.5 किलो तणनाशक आणि 1 किलो युरिया 1000 लिटर पाण्यातून 1 हेक्टर बॅरन क्षेत्रातल्या गाजर गवतावर फवारावं. द्विदल वर्गातल्या म्हणजे भुईमूग, तूर, द्राक्ष यासारख्या पिकात मात्र तणनाशक वापरू नये. हाताने हे तण उपटता

0: असताना शक्यतो हातमोज्यांचा वापर करावा. शक्यतो गाजर गवताच्या नियंत्रणासाठी एक मोहीम म्हणून कार्यक्रम राबवावा आणि शक्यतो सामुदायिकपणे एक वेळी प्रयत्न करावेत. सर्व गावकऱ्यांनी गावठाण, मैदानं, रस्ते, पडीत जमीन यावरच्या गाजर गवताचं निर्मूलन श्रमदानाने सामुदायिकरित्या करावं, तर ही समस्या नक्कीच सुटू शकेल.
1: श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रमात गाजर गवताचं निर्मूलन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
3: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
3: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
3: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
3: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
3: फोन 74008440088.
5: 74008440088.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
6: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
2: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्त्या संगीता अरजपुरे.
7: नमस्कार डॉक्टर.
8: नमस्कार
7: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का, की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो?
8: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडी मध्ये पेशंट्स विचारतात, डॉक्टर साहेब याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का. तर हो, याच्यावर उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की बा पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये, युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषध देऊन त्याला काढण्याचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो, कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये, जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिला आहे, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे, निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
9: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी

0: संपेल देवा, डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
6: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखी हॉस्पिटल परिसर।
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर। पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल।
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर। संपर्क 94-222-80-380।
2: कार्यक्रमात आज ऐकूयात ई कचरा आणि धोके याविषयी। भावना चौधरी यांनी सांगितलेली माहिती सादर करते सचिन लाडोळे।
4: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली। आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया। ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो। आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो। ई कचऱ्यामध्ये प्लास्टिकसोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात। हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं। माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं। त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो। तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं। नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो। आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे। ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे। काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं।
2: त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत। सादर करते होते सचिन लाडोळे, निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची।
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर। अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया।
0: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत।
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
0: न्यूरॉन प्लस

0: हॉस्पिटल सावेडी नाका अहिल्यानगर।
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मूळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक। अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मूळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा। याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मूळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर। मोबाईल 98342555। दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य। प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य।
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या।
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय।
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर।
3: फोन नंबर 0241-235-3515।
2: मोबाईल 960-44-988-36।
4: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोत्या, सकाळचे 6:55 झाली आहेत। प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक। संकलक बाळकुणाल अहिरे।
5: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
6: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये।
5: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
6: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
5: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप।
6: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
4: नमस्कार, अहिल्यानगर दिनांकामध्ये सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। संत निळोबाराय संस्थांच्या विकासासाठी निधी देणार पर्यटन राज्यमंत्री नाईक। कृषी विद्यापीठातील शेळी संशोधन प्रकल्प शेळी पालकांसाठी दिशादर्शक कुलगुरू डॉक्टर खर्चे। श्रीरामपुरात तृतीयपंथीयांच्या 100% गणनापत्रांची पूर्तता। सावळी विहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित। आणि शहरात 15 जुलै रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन। घडामोडी सविस्तर। संत निळोबाराय संस्थान हे धार्मिकदृष्ट्या महत्वाचं केंद्र असून त्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी विकास आराखडा तयार करण्यात यावा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। संस्थानला अ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली। पिंपळनेर इथे संत निळोबाराय महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आयोजित पालखी पूजन आणि रथपूजन कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी आमदार काशीनाथ दाते, संस्थानचे अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपस्थित होते। महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शेळी संशोधन प्रकल्पामध्ये शेळी पालकांच्या प्रशिक्षणासाठी अद्ययावत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे। या शेळी संशोधन प्रकल्पात निर्माण केलेल्या सुविधा शेळी पालकांना दिशादर्शक ठरतील असं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी केलं। विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित शेळी संशोधन प्रकल्पामध्ये प्रशिक्षण हॉल, शेळ्यांच्या लेंडी खताचं मूल्यवर्धन करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प, त्याचप्रमाणे शेळ्यांसाठी आधुनिक शेडच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। लोकशाहीच्या सर्वसमावेशकतेला अधोरेखित करणाऱ्या विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत श्रीरामपूर शहरातील तृतीयपंथी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 100% गणनापत्र भरून लोकशाहीप्रती असलेली आपली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केल्याची माहिती प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी दिली। अन्न सुरक्षा मानके कायदा आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राहता तालुक्यातील सावळी विहीर येथील साई जतीन दूध संकलन केंद्राचा परवाना तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे। जनहित आणि जनआरोग्याच्या दृष्टीनं ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त भोईटे यांनी दिली। जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि कैलासवासी माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर यांच्या

संयुक्त विद्यमानी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन 15 जुलै रोजी सकाळी 10 ते 3 पर्यंत बुरुडगाव रोड येथील आयटीआय केंद्रात करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. संत निळोबाराय संस्थांच्या विकासासाठी निधी देणार पर्यटन राज्यमंत्री नाईक. कृषी विद्यापीठातील शेळी संशोधन प्रकल्प शेळी पालकांसाठी दिशादर्शक कुलगुरू डॉक्टर खर्चे. श्रीरामपुरात तृतीयपंथीयांच्या 100% गणनापत्रांची पूर्तता. सावळी विहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित आणि शहरात 15 जुलै रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन. याचबरोबर अहिल्यानगर दिनांकामधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार. देव, देश आणि मानव यांची सेवा करताना जो सर्व देतो तो कृतार्थ होतो, त्यागातच वैभव असतं, संचयात नाही. हा होता आजचा सुविचार.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
3: श्रोते हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा.
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा, चितळे रोड अहिल्यानगर.
4: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड.

0: अहिल्या नगर।
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात।
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात।
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो।
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर।
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी।
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता, आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003।
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com।
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, श्रोते हो, वेळेकडे लक्ष असू द्या, सकाळचे 7:05 झाली आहेत।
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
4: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
5: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे।
6: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
7: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
8: मग
7: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
8: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
7: का बरं?
8: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
7: पण कुठे?
8: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
7: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852।
3: शंभर 1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: असं काढून मोर पिसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर.

0: प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
1: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
0: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
2: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी. मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
5: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणी साठा. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AAIB या 2 संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले 2 दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला

0: याबाबतचा हा वृत्तांत.
1: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुरुदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शिणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 सुमाराला पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत रात्री सासवड मुक्कामी पोहोचेल, तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉक्टर स्वाती महाळंक.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 प्रथमच भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाला सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 170 पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: अकोला जिल्ह्यात 7 तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवला गेला आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 432,010 खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 249,308.99 क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
0: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केप रॉप येत्या 12 सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केप रॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला

0: कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1-21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोत्यांनो, सकाळचे 7:20 आणि 15 सेकंद झाली आहेत. श्रोत्यांनो, ऐकूयात कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात 16 जुलै 2026 विषय आहे, खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 आणि 2-42-3672. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहाने भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
3: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
2: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी सकाळी 8:40
3: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, ऐकूयात एक निवेदन. श्रोते हो, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि कैलासवासी माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते 3 PM कैलासवासी माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुरुडगाव रोड अहिल्यानगर इथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावं आणि उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02-41-299-5735 दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 02-41-299-5735 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम सांदूरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. या दृष्टीने सप्तमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ऍप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ऍप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AI वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरून 351 वरती आपण करत आहोत.

0: आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
1: वाढत जाते.
0: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा

0: जितके जास्त मिळाले ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25, 30, 40
1: वाढत जाते.
0: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
0: रिझल्ट
1: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठल्याही कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
0: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20, 25, 50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसामध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणती फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय, कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द किती वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमची जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024ची जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली. उत्पादन खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढला.

0: सरासरी म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय, पण सरासरी जर धरली तर 63% 63% वाढला आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7 वर्ण 13 क्विंटल वर गेले, कापसाचे 8 वर्ण 11 क्विंटल वर गेले आणि मक्याचे 23 वर्ण 38 क्विंटल वर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते, पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा, हा किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं. हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 7:36 आणि 52 सेकंद झाली आहेत.
2: श्रोतेहो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:10. श्रोते हो, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
1: नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा
0: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र
1: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
0: दर महिन्याच्या 2 आणि 4 मंगळवारी 8:40
1: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर
0: कार्यक्रम फिरस्ती.

0: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
1: आत्ताच्या मुलांना स्कूल बसमध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
0: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
1: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
0: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
1: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
0: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
1: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
0: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
1: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
0: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
1: आणि आमचा ईमेल आयडी आहे ड्युटी रूम अहिल्यानगर @gmail.com.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
3: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे।
2: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा।
3: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा।
2: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा।

श्रोतेहो, एक आठवण आमच्या सकाळच्या प्रसारण सभेतल्या काही ठळक कार्यक्रमांची. आज सकाळी 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सादर करते नयन पवार. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. सकाळी 9 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. आज सकाळी 9:30 सुहाना सफर हा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांविषयीचा कार्यक्रम. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे निळू फुले यांच्यावर. संकलन आणि निवेदन डॉ. प्राची शेकटकर यांचं.

आज संध्याकाळी 5:30 वाजता युवा आणि कार्यक्रमात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम सूत्रसंचालन आणि निवेदन श्रेयस लहामगे याचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी

च्या प्रायोजित कार्यक्रमात शेती आणि पशुपालन व्यवस्थापन याविषयी मुक्काम पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगरचे प्रगतशील पशुपालक दिलीप मधुकर कांडके यांची मुलाखत आणि त्यानंतर शेती पंपाची देखभाल आणि व्यवस्थापन याविषयी कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगरचे आदिनाथ विठ्ठल गाढवे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्जवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:45 वाजलेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी.
1: साड्यांची महाराणी स्वामिनी पुणे सादर करत आहे स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे. आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 वाजून जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.

0: शुक शुक स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
1: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही।
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट, मग मी पण जातो।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: कृतयुगात नागपूर जवळच चंद्रपूर हे लोकपूर म्हणून प्रसिद्ध होतं। तिथं कृतध्वज नावाचा राजा राज्य करत होता। त्या राजाचा मुलगा सुनंद। एक दिवस देवी महाकाली सुनंदाच्या स्वप्नात गेली आणि त्याला म्हणाली, मी तुझ्या राज्यात, तुझ्या राजधानीत राहायला येणार आहे। सुनंद राजपुत्राला फार आनंद झाला। त्याने त्याच्या नगरीत प्रकट झालेल्या स्वयंभू महाकालीचं थाटामाटात स्वागत केलं आणि तिला एक भव्य मंदिर बांधून दिलं। देवी तिथे समाधानानं राहू लागली।
3: पुढे देवीला एक मुलगा झाला, दिसायला अतिशय सुंदर, भूतनाथ त्याचं नाव। तो तरुण झाला आणि हळूहळू बिघडला, वाईट वागू लागला। त्याचे भलते चाळे महाकालीला बघवेनात। तिनं त्याला समजावून पाहिलं, धाक घातला, पण छे, भूतनाथ काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्याचा अनाचार दिवसेंदिवस वाढतच गेला।
2: शेवटी महाकालीनं एक दुःखद निर्णय घेतला, आपल्या पोटच्या पोराला ठार करण्याचा निर्णय। सज्जनांची आणि स्त्रियांची दुर्दशा करणाऱ्या माणसाला शिक्षा व्हायलाच हवी। तो सुधारणेच्या पलीकडे गेला असेल तर त्याचा अंतच करायला हवा, हा न्याय आहे। आणि न्यायापुढे सारे समान आहेत। तिथे मुलगा, मुलगी, पती, पत्नी कोणतीही नाती नाही। महाकाली तर देवी होती, तिनेच आदर्श घालून द्यायला पाहिजे होता।
3: मन घट्ट करून तिने स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाचं शिरकाण केलं, त्याला जमिनीत गाडून टाकलं आणि त्यावर गायीच्या खुराच्या आकाराची एक शिळा बसवली। त्या अचल शिळेला पुढे लोक अचलेश्वर म्हणू लागले। तिथे अचलेश्वराचं देऊळ झालं। पुढे चंद्रपूरही काळाच्या उदरात गडप झालं। देऊळ झाडाझुडपांनी वेढलं गेलं, लोकांची वस्ती हळूहळू नाहीशी झाली आणि तिथे अरण्य माजलं। एकदा गौंड आदिवासींचा एक राजा शिकार खेळता खेळता त्या अरण्यात आला। त्याला खाणक्या बल्लाळ म्हणत, कारण त्याला कसला तरी रोग होऊन त्याच्या सर्वांगावर खाणकं पडली होती, म्हणजे चिघळणारे फोड उठले होते। नाना प्रकारची औषधं करूनही ते बरे होत नव्हते।
2: शिकार खेळता खेळता राजा चंद्रपूरच्या जंगलात आला आणि एके ठिकाणी दमून बसला। त्याला जवळ एका गोखुरासारख्या खाचेत पाणी साठलेलं दिसलं। तहान लागली होती म्हणून त्यानं ते पाणी प्यायलं आणि तोंड स्वच्छ धुतलं।
3: घरी परतून आल्यावर दुसऱ्या दिवशी त्याच्या हातावरचे आणि चेहऱ्यावरचे फोड कमी झालेले त्याच्या राणीला कळले। तेव्हा त्याच्या तुरेनं राजाला विचारून जंगलातलं ते कुंड शोधून काढलं। तिथलं पाणी औषधी आहे हे तिच्या लक्षात आलं आणि तिने ते आणून राजाचा रोग बरा केला। मग तिच्या मनात विचार आला, सगळ्या प्रजेलाच त्याचा उपयोग का होऊ नये।
2: तिनं त्या जागी प्रशस्त

0: तलाव खोदण्याचा विचार केला. पण स्वतः शंकरानं तिला स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलं की तसं काही करू नकोस, मी आणि महाकाली आम्हा दोघांचीही प्राचीन स्थानं आहेत, ती तशीच राहू देत. महाकाली माझ्याजवळ भुयारात आहे, तिला वर काढ आणि तिची प्रतिष्ठापना पुन्हा कर.
1: मग राजाराणीनं अचलेश्वर आणि महाकालीची मंदिरं पुन्हा उभारली.
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट, मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.
5: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.
0: नांदेड भागात पूर्वी राजाबाई देवकरी नावाची एक देवीची भक्त होती. तिला महाकालीनं दृष्टांत देऊन चंद्रपूरला बोलावून घेतलं. तिनं आपलं सगळं आयुष्य देवीच्या सेवेला वाहिलं आणि गावोगाव फिरून वऱ्हाडात आणि निजामी राज्यात महाकालीच्या भक्तीचा प्रसार केला. तेव्हापासून नांदेड, परभणी, बिदर आणि वऱ्हाडातले वेगवेगळ्या समाजाचे लोक दरवर्षी चैत्री पौर्णिमेच्या यात्रेला येत असतात.
1: चैत्री पौर्णिमेची देवीची यात्रा शेकडो वर्ष चालत आली आहे. त्या पाठीमागे एक ऐतिहासिक प्रसंग घडला आहे. चंद्रपूरचा परिसर हा गोंड राजाचा परिसर. अचलेश्वराच्या मंदिराजवळ गोंड राजांची भव्य आणि देखणी अशी स्मारकं आहेत. या राजांपैकी एक वीरशहा म्हणून होऊन गेला. हिराई त्याची पत्नी. या राजाराणींची महाकालीवर मोठी भक्ती होती. चंद्रपूरची अहिल्याबाई होळकर म्हणून तिचं पुढे इतिहासाच्या अभ्यासकांनी कौतुक केलं आहे.
0: या राणी हिराईला एकच मुलगी होती. लाडा कोडानं वाढलेल्या आपल्या मुलीचं लग्न देवगडाच्या राजाशी करून दिलेलं होतं. ती मुलगी आपल्या आईसारखीच बाणेदार होती. एकदा दुर्गपालानं त्या मुलीचा खूप अपमान केला. तिला तो सहन झाला नाही. दुर्गपालानं आपल्याला वाटेल तसं वागवावं याचं तिला खूप दुःख झालं. बायको म्हणजे वाटेल तसं वापरायची वस्तूच, हवं तेव्हा उपभोग घ्यावा आणि नको तेव्हा टाकून द्यावं. पण हिराईची मुलगी बुद्धिमान होती, तेजस्वी होती. तिला नवऱ्याचं वागणं सहन झालं नाही तेव्हा ती माहेरी निघून आली.
1: हिराईला तिच्या परत येण्याचं कारण कळलं तेव्हा तिनं आधी जावयाला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. पण त्याचा अहंकार मोठा होता, तो आपलं वागणं बदलायला तयार झाला नाही. शेवटी हिराई रागवली. तिनं जावयाला धडा शिकवण्याचा निश्चय केला. वीरशहानं दुर्गपालाला युद्धाचंच आव्हान दिलं आणि दोघांच्या सेना एकमेकांना भिडल्या. जय महाकाली असा घोष करत वीरशहाचं सैन्य शत्रूवर तुटून पडलं आणि बघता बघता त्यानं दुर्गपालाला घेरलं. त्या युद्धात दुर्गपाल ससैन्य मारला गेला.
5: यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्वामिनी सारी पुणे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जरूर भेट द्या.
0: हिराई राणी मोठी कर्तबगार होती. देवीच्या चैत्री पौर्णिमेच्या यात्रेची सुरुवात तिनंच करून दिली. महाकालीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना गोंडकालीन राजांच्या वैभवाच्या पुष्कळ खुणा दिसतात. तलाव आहे, गडकोट आणि भव्य असे दरवाजे आहेत, स्मारक आहेत आणि देवळही आहेत.
1: झरपट नदीच्या काठावर देवीचं भव्य मंदिर आहे. मंदिरात मध्यभागी 6 फूट खोल असं एक मोठं तळघर आहे. या तळघरात खडकात कोरलेली देवीची भव्य अशी 5 फूट उंचीची मूर्ती आहे. तिच्या एका हातात खडग आहे आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. देवी शेंद्रानं माखलेली आहे. यात्रेच्या वेळी तिला वेगवेगळे अलंकार घालून सजवतात. या तळघरामागे आणखी एक लहानसं तळघर आहे. तिथे देवीचा पलंग आहे. देवीच्या देवळासमोर एक यज्ञकुंड आहे.
0: यात्रेच्या वेळी हा सगळा परिसर माणसाने भरून जातो. प्रत्येकाच्या ओठावर आणि मनातही देवीचा जय जयकार असतो. जय महाकाली, जय महाकाली. भक्तांना अभय देणारं देवीचं हे उग्र भयंकर रूप दुष्टांच्या संहारासाठी सदैव सिद्ध आहे.
5: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.
1: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला.
6: आदिशक्तीची अनंत रूपे।
3: अहो शुक शुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय।

0: अवश्य स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
1: स्वामिनी साड्यांचे महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा।

0: अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी,
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी,
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: अहो चला चला स्वामिनीच्या ईशा सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट।
3: स्वामिनी साड्यांची महाराणी कुमठेकर रोड पुणे।
4: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी आपण ऐकलात। 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। सकाळचे 7:55 झाली आहेत,
5: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे।
6: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट, शिवाय सूटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट।
5: जामगावकरांइतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार। जामगावकर गंज बाजार अहमदनगर।
7: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
8: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
7: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
8: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे।
9: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
10: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
11: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
10: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
11: पिंपरी चिंचवड मध्ये।
12: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
10: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
12: लगेच फोन करतो 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
13: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक। अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि 1 तासात घरी जा। याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर। मोबाईल 98-34-22-52-65।
14: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय।
15: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
14: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
15: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
14: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
16: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या।
17: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय।
16: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर।
17: फोन नंबर 02-41-235-35-15।
16: मोबाईल 960-44-988-36।
18: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
19: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत, हे माहिती आपल्याला?
4: श्रोतेहो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात।
5: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
4: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही।

100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8 वाजतात. दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हस्ताक्षर किए। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ऑकलैंड में न्यूजीलैंड के प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन के साथ प्रतिनिधिमंडल स्तर की वार्ता की। कहा, भारत और न्यूजीलैंड हिंद प्रशांत क्षेत्र में शांति और सुरक्षा को मजबूत करने में महत्वपूर्ण भूमिका निभा सकते हैं। स्वदेशी स्टील फ्रिगेट महेंद्र गिरी आज नौसेना में शामिल होगा। फीफा विश्व कप में स्पेन बेल्जियम को 2-1 से हराकर सेमीफाइनल में पहुंचा। आज रात तीसरे क्वार्टर फाइनल में नॉर्वे का मुकाबला इंग्लैंड से होगा। और विंबलडन टेनिस के महिला सिंगल्स फाइनल में आज चेक गणराज्य की कैरोलिना मुकोवा अपने ही देश की लिंडा नोस्कोवा से खेलेंगी। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: शंभरांश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 8:15 वाजलेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही।
2: नमस्कार श्रोतेहो, नमस्कार। मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत मॅक केअर हॉस्पिटलचे डॉक्टर सुदाम जरे यांच्याशी। हृदय, हृदय विकार आणि हृदय विकाराची कारणं आणि बऱ्याच गोष्टींसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करायची आहे। श्रोतेहो, तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन किंवा सल्ला हवा असल्यास आपण सुद्धा संपर्क करू शकता डॉक्टर सुदाम जरे, मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 91-306-50-707, 91-306-50-707। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात।
3: नमस्कार श्रोतेहो।
2: सर, आपण हृदयविकाराच्या बऱ्याच आजारांवर किंवा लक्षणांवर, बऱ्याच गोष्टींवर आपण चर्चा करतोय गेले कित्येक एपिसोड। या एपिसोडमध्ये मला असं सांगा की महिलांमध्ये सुद्धा हृदयविकाराचं प्रमाण वाढतंय का किंवा तक्रारी वाढत आहेत का, त्याचं कारण काय आहेत?
3: महिलांना जनरली असा आपला एक म्हणजे एक हे समज आहे की बिफोर मेनोपॉज, मेनोपॉजच्या अगोदर महिलांना प्रोटेक्शन आहे हार्ट अटॅक अगेन्स्ट हार्ट अटॅक,
2: बरं,
3: तर ते प्रमाण आता दिवसेंदिवस आपण बघतोय की प्रमाण कमी होत चाललेलं आहे। पूर्वी जनरली काय असायचं, एकदा 60-65 नंतर इट वॉज सेम, मेल आणि फिमेल हार्ट अटॅकचं प्रमाण कॉमन आहे। आपण आता जरी आपण रिस्क फॅक्टर असेसमेंट करायला गेलो तर पुरुषांमध्ये हे प्रमाण अर्ली आणि जास्त आहे,
2: जास्त,
3: स्त्रियांमध्ये 60-65 मध्ये इक्वलच आहे। परंतु आता जर लेटेस्ट आपण बघायला गेलं तर स्त्रियांमध्ये पण तरुण मुलींमध्ये किंवा तरुण स्त्रियांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याचे कारण बरेच आहेत, तर बेसिकली लाईफस्टाईल हाच खूप मोठा घटक आहे त्यामध्ये। हार्मोनल इम्बॅलन्सेस हा एक घटक आहे। लाईफस्टाईलमध्ये म्हणाल जाल तर सिडेंटरी लाईफस्टाईल आपली आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना, ओबेसिटी, उच्च रक्तदाब, व्यायामाचा अभाव, मधुमेह, लिपिड प्रोफाईल म्हणजे ज्यांचं कोलेस्ट्रॉल एलडीएल कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्यांचं वाढलेलं आहे, त्या लोकांमध्ये हे प्रमाण जास्त आहेत। काही जण हार्मोन थेरपी घेतात त्यांच्यामध्येही प्रमाण हृदयविकाराचं जास्त आहे। स्ट्रेस एक महत्त्वाचा घटक आहे, स्लीप डिस्टर्ब, एक्सेसिव्ह स्मोकिंग महिलांमध्ये नाहीच आहे पण तो एक घटक आहे काही काही ठराविक सबसेटमध्ये। आणि चहाचं अतिप्रमाण,
2: अच्छा,
3: झोप कमी, हे आपण पूर्वी बोललो पण हे जे मेन घटक आपण चर्चा केली तर हेच घटक आहेत की ज्याच्यामुळे हृदयविकाराचं प्रमाण हे महिलांमध्ये जास्त सापडते।
2: अच्छा,
3: आता आपण एंजिओग्राफी जर केली तर जनरली 1 किंवा 2 ब्लॉकेज असतात, परंतु आजकाल असं पण दिसतंय की 3-3 रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आणि एकाच ठिकाणी एकाच रक्तवाहिनीमध्ये 2 किंवा 3 ठिकाणी असे लांब म्हणजे टप्प्याटप्प्याने ब्लॉकेजेस असे सापडतात। म्हणजे हृदयविकार हा फक्त एकच आर्टरी म्हणजे एकच आर्टरीत अफेक्ट करत नाही तर तो मल्टिपल म्हणजे 3-3 आर्टरी आणि जास्त ठिकाणी ब्लॉकेज म्हणजे सिव्हिरिटी पण वाढलेली आहे त्याची आणि गांभीर्य वाढलेलं आहे।
2: बरोबर।
3: महिलांमध्ये अजून एक घटक असं जाणवतो की जनरली हृदयविकाराचा झटका आल्यावरती पेशंटच्या छातीमध्ये दुखतं, त्याला घाम यायला लागतो, उलटी मळमळ व्हायला लागते। परंतु असा एक सबसेट आहे ज्याच्यामध्ये ह्या सिमटम्स नसतात, जस्ट फेक सिमटम्स राहतात की अनइजीनेस, थकवा जाणवतोय, चक्कर आल्यासारखं वाटतंय, आणि मग असे पेशंट आपल्याकडे रुटीन चेकअपसाठी आलेले असतात आणि त्यामध्ये ECG केल्यावर असं लक्षात आलं यांच्या ECG चेंजेस आहेत म्हणजे मेजर अटॅक आला आहे असे बऱ्याच वेळा ऑब्झर्वेशन आहे। म्हणजे हा जो सबसेट आहे की ज्याला सिमटम्स जाणून येत नाहीत तर ते असिमटम किंवा अटिपिकल सिमटम्स म्हणून येतात, असिमटमॅटिक नाही अटिपिकल, म्हणजे जे स्टँडर्ड सिमटम्स नसताना थोड्या वेगळ्या तक्रारी घेऊयात, चक्कर येणं किंवा जे मी आधी बोललो अशा, आणि मग त्याच्यानुसार ECG बदल दिसतो, इको केल्यावर इको मध्ये आपल्याला बदल दिसतो आणि काही ब्लड टेस्ट ड्रॉप आहे किंवा ड्रॉप टी आपण जे करतो ती पॉझिटिव्ह आले मग तो अटॅक आहे सिद्ध होऊन मग आपण पुढे एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी किंवा ब्लड रक्तपातळीचे औषध आपण देतो।
2: श्रोतेहो, हृदय विकारासंदर्भात

0: तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा डॉक्टर सुदाम झरे, मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी अहिल्यानगर. फोन 91-306-50-707 91-306-50-707. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:20 झाली आहेत. ऐकणार आहोत सुगम संगीत थोड्याच वेळात.
2: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
3: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
2: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
4: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
5: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
6: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
7: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
8: दर रविवारी सकाळी 8:15 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद. हृदय स्वास्थ्य.
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
1: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. गीताला संगीत दिलंय विश्वनाथ मोरे यांनी.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गीतासाठी स्वर होता सुमन कल्याणपुरी यांचा.
1: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
4: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स,
3: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग,
2: थायरॉइडच्या गाठी,
3: गर्भाशयातील फायब्रॉइड,
2: वाढलेली प्रोस्टेट,
3: विविध बायोप्सीज,
2: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार।
3: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात।
2: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर।
3: फोन 7400 48 40 88,
2: 7400 48 88।
4: श्रोते हो, आपण ऐकता आहात सुगम संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। गीताला संगीतबद्ध केलंय अनिल अरुण यांनी।

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजतात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सादर करते नयन पवार. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. सुरुवातीला मराठी राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथे पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथे मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथे काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र ॲपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्प

प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच चारची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल मस्कत इथे ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉक्टर जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉक्टर जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथे एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथे बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉक्टर एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि AIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील

सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध केंद्रीय मंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळुंक. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्ज पर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र, संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
2: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली, त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्याशास्त्रज्ञ डॉक्टर के सी जखेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 मध्ये 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशामध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 ची तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
1: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
2: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
2: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मध्ये मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे. त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
1: ते टप्पे कोणते?
2: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर, मृत्यूदर हे दोन्ही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधार

0: सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काही पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशामध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा पाचवा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
1: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
0: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे तिसऱ्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या तिसऱ्या टप्प्याची अशी वैशिष्ट्ये आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो, भारत साधारणपणे या तिसऱ्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन, व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो. जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो. तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते. आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधासाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
0: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्यापाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्व

0: जास्त वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यू दर होता मातृ मृत्यू दर होता यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधामध्ये आरोग्यसेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यूसुद्धा कमी झाला आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारण.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यू दरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यू दरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काय आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारं स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो. कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011 जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025 अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025 सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आलं असलेलं आपल्याला दिसून येतो. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग

0: 1.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येते. हे जरी खरं असलं, संधी कशा प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 67 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे, या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या, त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश, जो काही तरुण लोकसंख्या आहे, ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बळ देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानंसुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच फरक पडत असलेला आपल्याला दिसून येतो आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान हा समन्वित कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz वर आकाशवाणीचं. हे अहिल्यानगर केंद्र आहे.

0: आणि थोड्याच वेळात
1: वर्क फ्रॉम होम हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये. अरे वाह.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात आज प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूयात राजा हिंदुस्थानी या चित्रपटातलं अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. गीत आहे समीर यांचं आणि गीताला संगीत दिले नदीम श्रवण यांनी.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवण.

श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं राजा हिंदुस्थानी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हद कर दी आपने या चित्रपटातलं गीत। गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि गीताला संगीत दिलंय आनंदराज आनंद यांनी।

0: हद कर दी आपने या चित्रपटातलं उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि गीताला संगीतबद्ध केलं होतं आनंदराज आनंद यांनी.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचं हे खालीच राहिलंय.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
3: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा,
4: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा. रामप्रसाद चिवडा, चितळी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोतेहो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं साजन या चित्रपटातलं गीत. समीर यांच्या गीताला संगीत दिले नदीम श्रवण यांनी.

साजन या चित्रपटातलं एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं आणि संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात वंश या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं गीत. गीताला संगीत दिले आनंद मिलिंद यांनी.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं वंश या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं आनंद मिलिन यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. डॉक्टर, कॅन्सर संदर्भात बरीच उपयुक्त माहिती तुम्ही श्रोत्यांना देत आहात. बऱ्याच वेगवेगळ्या कॅन्सर संदर्भात आपण बोललोय. या भागात आता आपण बोलूयात की गुदद्वाराच्या कॅन्सर संदर्भात काय माहिती द्याल अधिक.
1: तर गुदद्वाराचं कॅन्सर म्हणजेच रेक्टल कॅन्सर किंवा अॅनोरेक्टल कॅन्सर.
0: बर,
1: अनल कॅनल आणि रेक्टम हे एकदम गुदद्वार म्हणजे टॉयलेट आपण जिथून करतो तिथे त्याच भागात होणारे कॅन्सर आहेत.
0: अच्छा,
1: तर हे सुद्धा एकदम कॉमन कॅन्सर नाही आहेत पण आजकाल ते आढळले जात आहेत भारतामध्ये.
0: बर,
1: तर आमच्या ट्रीटमेंटमध्ये असे पेशंट असतात बरेच ते आणि आजकाल ते कोणत्याही एजमध्ये सापडले आहेत. एकदम 25 त्या पुढे ते 70-80-90 वर्षापर्यंत. तर त्याला पण असं एक पर्टिक्युलर कारण असं नाही पण मल्टिपल रिस्क फॅक्टर असे आहेत म्हणजे दारू, तंबाखू, बीडी सिगरेट हे आपलं आहेच कारणमध्ये. त्या सोडून जर आपण रेड मीट म्हणजे मटण वगैरे जर जास्त खात असेल, जे जास्त म्हणजे डेली बेसिसवर कोणी वर्षानुवर्षे जर खात असेल तर ते कारण आहे. जंक फूड, अजिनोमोटो, हॉटेलचं जेवण जर रेग्युलर खूप रेग्युलर फ्रिक्वेंटली खूप वर्षानुवर्ष होत आहे तर ते एक कारण आहे. असे वेगवेगळे कारण आहेत. आणि टॉयलेटच्या जागी आपण टॉयलेट आल्यानंतर लवकरात लवकर वॉशरूमला जाणं गरजेचं आहे. जे असं खूप आपल्याला लांबवणं आहे ते पण हानिकारक. त्याचे वेगवेगळे तोटे आहेत. कॅन्सर हा खूप नंतर होऊ शकतो पण त्याच्या आधी पाईल्स आणि हे सगळे वेगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. परत संडास कडक होणे ते होऊ नये. मग त्यासाठी आहार हिरव्या पालेभाज्या जास्त पाहिजेत आहारामध्ये. आणि कोणत्या प्रकारचं व्यसन नको. हिरव्या पालेभाज्या जास्त, नॉनव्हेज त्यात करून खास करून फक्त रेडमीटचं प्रमाण कमी, पाणी भरपूर प्यायचं म्हणजे जेणेकरून संडास मऊ होते, स्मूथली होत. तर हे सगळं पाळलं तर मग हा आपण कॅन्सर टाळू शकतो.
0: आता हा कॅन्सर जो आपण म्हणतो गुदद्वाराचा कॅन्सर झालाय त्याची लक्षणं काय काय.
1: मग पेशंटला ते कसं कळेल की संडास मध्ये समजा टॉयलेटमध्ये आपल्या नॉर्मल टॉयलेटमध्ये रक्त आलं म्हणजे रेड कलरचं किंवा ब्लॅक कलरचं.
0: अच्छा,
1: म्हणजे किंवा संडासचा रक्तच जर काळा झाला,
0: रंग काळा झाला
1: तो, किंवा खास करून फ्रेश ब्लड. गुदद्वाराचा जर कॅन्सर असेल खास करून फ्रेश म्हणजे रेड ब्लड येतं टॉयलेट करत असताना झाल्यानंतर. जर संडासच काळी झाली तर तो खास करून आतड्याचा, लहान आतड्याचा वरचा कॅन्सर असतो आतला. पण जर रक्त एकदम फ्रेश आलं तो खास करून गुदद्वाराचा कॅन्सर असतो.
0: अच्छा,
1: म्हणजे तिथल्या तिथं गुदद्वार म्हणजे संडासच्या एकदम टोकाला तिथंच आतमधला कॅन्सर असतो. म्हणजे तिथंच जर गाठ असेल तर मग त्यातनं रक्त लगेच बाहेर पडतं, फ्रेश ब्लड येतं. तर ते सगळ्यात मेन लक्षण हे आहे. त्यानंतर जर गाठ मोठी झाली की मग तुम्हाला संडास व्हायला, टॉयलेट व्हायला प्रॉब्लेम तयार होणार. टॉयलेट आल्यासारखं वाटेल पण पुढे जाणार नाही काही क्योंकि अडकून राहील. तर हे गाठ मोठी झाल्यावर होतं. ते दोन मेन लक्षण आहेत, एक रक्त जाणे, दुसरं संडास न होणे किंवा आला येऊन पण न होणे. तिसरं लक्षण म्हणजे म्युकस पास होतं, म्हणजे टॉयलेट होते पण त्याच्यानंतर एक म्युकस, एक वेगळ्या प्रकारचं पांढऱ्या कलरचं एक्स्ट्रा फ्लुइड स्राव होतो. तर हे सगळे लक्षण आहेत.
0: श्रोते हो, गुदद्वाराच्या कर्करोगाबद्दल आपल्याशी बोलत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. आज या कार्यक्रमात आपण गुदद्वाराच्या कॅन्सर संदर्भात लक्षणं किंवा गुदद्वाराचा कॅन्सर म्हणजे काय याबद्दल जाणून घेतलं. आता या कॅन्सरची अधिक माहिती किंवा त्यावरचे उपचार आपण जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये. आज पुरतं थांबूयात. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

0: श्रोते हो प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात. 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 9:30 वाजलेत. यानंतर 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: 9 ऑगस्ट शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर
2: सुनिए. आप सुन रहे हैं विविध भारती.
3: आज के फनकार कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं बॉम्बे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मेहबूब यांच्या गीताला संगीत दिलं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं मोहरा या चित्रपटातलं गीत। गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीत आहे विजू शाह यांचं।

मोहरा या चित्रपटातलं उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं विजू शाह यांनी.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे गाड्डरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स गाड्डरे
1: मसाले. ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
1: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
3: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात.
4: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो, तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो.
3: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात. दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
4: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं बेताबिया चित्रपटातलं गीत. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीत RD बर्मन यांचं.

बेताब या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं कयामत से कयामत तक या चित्रपटातलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय आनंद मिलिंद यांनी.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं कयामत से कयामत तक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं आणि संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं बाजीगर चित्रपटातलं गीत. गीत आहे जाफर गोरखपुरी यांचं आणि संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: विनोद राठोड आणि आशा भोसले यांनी गायलेलं बाजीगर चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जफर गोरखपुरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 10:30 प्रसारित करत आहोत हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयीचा कार्यक्रम सुहाना सफर.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम सुहाना सफर. निवेदन आणि संकलन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

नमस्कार श्रोते हो, आजच्या सुहाना सफर मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आजचा कार्यक्रम केंद्रित आहे एका साध्या सज्जन आणि विशेषतः सर्वसामान्य माणसासाठी धडपडणाऱ्या तसंच राष्ट्र सेवा दलाचे खंदे कार्यकर्ते म्हणून आपलं अवघं आयुष्य वेचणाऱ्या एका अभिनेत्यावर। 70 mm पडद्यावर या कलाकाराची एंट्री व्हायची ती झब्बा पायजमा किंवा पांढऱ्या स्वच्छ धोत्राचा सोगा हातात धरत अस्सल मराठमोळ्या वेशात, पायात कोल्हापुरी चपलांचा साज, डोक्यावर गांधी टोपी, खांदे थोडेसे पुढे झुकवून चालण्याची विशिष्ट ढब, तसंच बऱ्याच चित्रपटांमध्ये बेरकी पण करारी नजर, यासोबत चालण्या बोलण्या जाणवणारा माज आणि महत्वाचं म्हणजे समोर

0: वेशात, पायात कोल्हापुरी चपलांचा साज, डोक्यावर गांधी टोपी, खांदे थोडेसे पुढे झुकवून चालण्याची विशिष्ट ढब, तसंच बऱ्याच चित्रपटांमध्ये बेरकी पण करारी नजर, यासोबत चालण्या बोलण्या जाणवणारा माज आणि महत्त्वाचं म्हणजे समोरच्या माणसावर वर्चस्व गाजवणारा भेदक आवाज असणारं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व.
1: काय इन्स्पेक्टर, आमच्या घराण्यामध्ये ग्लास फोडल्याचे 12 आणे कुणी कधी भरलेले नाहीत. तुमचं ते FRI डायऱ्या पंचनामा जिथं कुठं युवराजांचं नाव असेल का नाही तिथं काट मारायचे. एवढ्यासाठी CM ला फोन करायला लावू नका, ते स्वतः येतील. नानासाहेब डोंजे पाटलाचा नातू केस मध्ये बिनकामाचा इटनेस. कस वाटत, काय डिग्निटी राहते का? हे डोंजे पाटलाच्या इमेजला धक्का बसतोय. मी तुमच्या तपास कामाच्या अजाबात आड येत नाही. आमच्या नातवाला नजर आड करा बस.
0: श्रोते हो, असे अनेक डायलॉग आपल्या दमदार आवाजानं गाजवणारे हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत तसंच नाट्य क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे निळकंठ फुले, अर्थात अवघ्या महाराष्ट्राचे लाडके निळू फुले. कृष्णाजी आणि सोनाबाई दाम्पत्याचं हे अपत्य. निळूभाऊंचा जन्म सासवड तालुक्यातल्या एका गावात झालेला. बालपणाचा त्यांचा काही काळ मध्य प्रदेशात तर काही काळ हा पुण्यातल्या खडकमाळ वाडीत व्यतीत झाला. पुण्यात एका मिश्र वस्तीत त्यांचं वास्तव्य असल्यानं सर्व जाती बांधवांविषयी प्रेम, दीनदुःखितांविषयी कळवळा त्यांना वाटत होताच. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुलेंचा वारसा पुढं चालवणारे हे कुटुंब असल्यानं कदाचित ही समाजसेवा त्यांना जन्मतःच मिळालेली असावी. अशा या निळूभाऊंच्या कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचीच होती. 11 बहीण भावंडांचं हे कुटुंब, त्यामध्ये त्यांच्या आई फुलांच्या माळा करून विकायच्या, तर वडिलांचे मंडईमध्ये कांद्या बटाट्याचे आणि लोखंडाच्या वस्तू विकण्याचे गाळे होते. मात्र वयोमानानुसार त्यांच्या वडिलांना फार काम होत नव्हतं, त्यामुळे घरातल्या प्रत्येकानं काम केलं तरच रात्री हातातोंडाची गाठ पडायची. परिणामी खाणारी ही तोंड दुसरीकडे वळवण्यासाठी निळू फुलेंची रवानगी झाली ती मध्य प्रदेशातल्या त्यांच्या काकांकडे. त्यांच्या या काकांनाही मूलबाळ नव्हतं, त्यामुळे त्यांनी निळूभाऊंचा उत्तम सांभाळ केला. पण त्यासोबतच हे काका मोठे रसिकही होते बरं का, त्यामुळे नाट्यसंगीताच्या बऱ्याचशा रेकॉर्ड्स वा रा कांत आणि GN जोशींसारख्या उत्तमोत्तम लेखकांच्या कवितांची ओळख निळूभाऊंना मध्य प्रदेशातच झाली. परिणामत सांगीतिक संस्कारांची त्यांची बैठक मध्य प्रदेशातच पक्की होत होती. आणि याच दरम्यान नव्यानं आलेल्या चित्रपटांची ओळखही झाली ती मध्य प्रदेशातच. श्रोते हो, साधारणपणे वयाच्या 9व्या वर्षी निळू फुले पुन्हा पुण्यात दाखल झाले. इथे आल्यावर शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये निळूभाऊंचं रीतसर शिक्षण पुन्हा सुरू झालं. मुळात ही शाळा म्हणजे पुस्तकांसोबतच सामाजिक समभावाची जाणीव करून देणारं ज्ञानमंदिरच होतं. त्यामुळे निळूभाऊंच्या भावी काळातल्या समाजसेवेच्या विचारांना जणू इथे खतपाणीच मिळत होतं. अशा या संस्कारक्षम वयात निळूभाऊंचं हॉकी आणि क्रिकेटसारखे खेळ खेळणं हे तर चालू होतंच, पण त्यासोबतच मित्राच्या वडिलांच्या सांगण्यावरून अनेक उत्तमोत्तम इंग्रजी चित्रपट पाहण्याची संधीसुद्धा निळूभाऊंना मिळाली. खरं तर लहानपणी या चित्रपटातली इंग्रजी भाषा जरी निळूभाऊंना समजत नव्हती, तरी त्या नटाची देहबोली, प्रसंग खुलवण्याची पद्धत किंवा मुद्राभिनय या गोष्टी मात्र निळू फुले यांच्या बालमनानं टिप कागदासारख्या आपल्यात जणू सामावून घेतल्या. श्रोते हो, याच दरम्यान निळू फुले यांची राष्ट्रसेवा दलाशी ओळख झाली होती. आणि याच संदर्भात निळूभाऊंनी

0: सांगितलेल्या आठवणी अशा होत्या.
1: त्यावेळेला आप्पा महादेव आणि लालजी कुलकर्णी यांनीच खड्डा पटांगण शाखेवर त्यावेळेला सेवा दलाची शाखा सुरू केली. तर आमच्या बिलकुल ते सांगितलं की अरे तिथं खेळायला मिळतं, तर आम्ही तिकडे गेलो. तिथं मात्र त्यांनी सांगितलं की सगळ्यांना घेतलं, म्हणजे त्याच्यामध्ये इबोलाही घेतलं, त्यानंतर आव्हाड नावाचा आमचा एक ख्रिश्चन मित्र होता त्याला सर्व मिळून आम्ही तिथं येते. नंतर लक्षात आलं आणि माझा भाऊजी चळवळ करतो याचं कुठंतरी हे मला आहे.
0: श्रोते हो, या सगळ्या पार्श्वभूमीवर अर्थार्जनासाठी निळूभाऊंनी महाराष्ट्र शासनाचा बागकामाचा 2 ते 2.5 वर्षांचा एक डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर तब्बल 11 वर्ष त्यांनी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची बाग आपल्या हातांनी फुलवलेली आहे. या दरम्यान राष्ट्रसेवा दलाच्या कामात कुठेही खंड मात्र पडला नव्हता. 1942 सुमारास महात्मा गांधींच्या चले जावच्या आंदोलनानं जेव्हा अवघा देश ढवळून निघाला होता, त्यावेळी झेंडावंदन करणं, प्रभात फेऱ्या काढणं, मोर्चे काढणं, घोषणा देणं अशा कामांमध्ये निळूभाऊ मनापासून सहभागी होत होते. पण या राष्ट्रसेवेच्या पद्धतींसोबतच कलेच्या माध्यमातून पारतंत्र्याविरुद्ध लोकमानस जागृत करण्यासाठी या राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाची निर्मिती करण्यात आली. या कलापथकानं वेगवेगळी नाटकं किंवा छोट्या छोट्या नाटिका सादर करून त्यातून मिळणारा सगळा पैसा हा राष्ट्रसेवा दलासाठीच खर्च केला. अशा या कलापथकानं एकदा सावकार आणि वेठबिगारीची एक छोटीशी कथा सादर केली होती. त्यातली एक भूमिका निळूभाऊंनी सुद्धा केली होती. श्रोते हो, अभिनय क्षेत्रातला निळू फुले यांचा हा पहिलाच परफॉर्मन्स होता आणि निळूभाऊंनी रेखाटलेली ही भूमिका त्यावेळी इतकी चांगली वठली की तिथून पुढे राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाचा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर श्रोते हो, ही होती सुरुवात निळूभाऊंच्या अभिनय क्षेत्रातल्या प्रवासाची.

0: खरं तर जनजागृतीसाठी निळूभाऊंचा सुरू झालेला हा सुहाना सफर त्यांना एका वेगळ्याच लाईम लाईटमध्ये घेऊन जाणार याची पुसटशी कल्पना सुद्धा त्यावेळी निळूभाऊंना नव्हती. पण नशिबाचा फेरा कुणाला चुकला नाही म्हणतात ते खरंच असावं, कारण गावोगावी फिरून लोकनाट्य करणारा हा कलाकार शंकर पाटील लिखित कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याच्या वेळी कमलाकर सारंग नावाच्या दिग्दर्शकाच्या नजरेस पडला आणि तत्क्षणीच एका अजरामर कलाकृतीचा मुख्य नायक म्हणून निळूभाऊंचं नाव नाट्यसृष्टीत सुवर्णाक्षरांनी कोरण्यासाठी जणू नियती सिद्ध झाली. श्रोते हो, असं हे न भूतो न भविष्यती अशी अनुभूती देणारं अजरामर नाटक होतं, विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाइंडर.
1: घर माया सरकत मग तक्रार चालणार, नीट बघून घ्या, पडत असेल तर बोचकं खाली टाका, नाही तर आल्या तशा बाहेर चाला. हा राजाचा माल नव्हे, सखाराम बाइंडरचं घर आहे आणि सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही, तो काय ते जरा वेगळंच समजून घ्यावं लागेल. सब घोडे 12% मामला इथं खपायचा नाहीये, डोकं गरम आहे आपलं, भडकलं तर मारतो बेदम, तोंड शिवराळ आहे, तोंडात विडी आणि शिवी कायम, सगळं गावच म्हणत आपण सगळं केलं, पण खोटेपणा नाही केलं, ते कोण आहे कोणाला हवं त्याला चालण्याची तयारी आपली, चोप चातडा रात मारून आणि कोणाप्रश्न.
0: श्रोते हो, खरं तर सखाराम बाइंडर हे त्या काळातलं समाजात वादळ निर्माण करणारं नाटक डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि डॉक्टर श्रीराम लागून सारख्या मातब्बर कलाकारांनी नाकारलेलं होतं. मात्र कमलाकर सारंग आणि सुलभा देशपांडे यांच्या अनुभवी नजरेनं निळूभाऊंच्या अभिनयाची उंची ओळखली आणि सखाराम बाइंडर नावाची अत्यंत नामी संधी निळूभाऊंना उपलब्ध करून दिली. मुळात ही भूमिका मिळेपर्यंत नाटक हा भाग निळूभाऊंसाठी तांत्रिकदृष्ट्या आणि नाटकाच्या म्हणून असले

केलेल्या चौकटींमुळे नवीन होताच. त्यामुळे सुरुवातीलाच निळोभाऊंनी दिग्दर्शकाकडून सखाराम बाइंडर या पात्राचे वेगवेगळे पदर एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे समजून घेतले आणि मग मात्र त्यांच्यातल्या कलाकारानं मिळालेल्या संधीचं जणू सोनं करून दाखवलं. श्रोते हो, निळोभाऊंनी अजरामर केलेल्या सखाराम बाइंडरविषयी बोलताना एकदा श्रीराम लागू म्हणाले होते, बाइंडरमधला निळोभाऊंचा सखाराम हा मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनय आविष्कारांपैकी एक होता. केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक रंगभूमीवरचं सखाराम बाइंडर हे माझं आवडतं नाटक. ते दिग्दर्शित करण्याची माझी फार इच्छा होती, पण ती सफल न झाल्यानं मी मनात थोडी अढी ठेवूनच या नाटकाला आलो. निळूभाऊ काम उत्तम करणार याबाबत माझ्या मनात किंचितही शंका नव्हती, पण निळूभाऊंचा सखाराम मनात आणि डोळ्यात न मावण्या इतका अक्राळ विक्राळ होऊन जेव्हा उभा राहिला तेव्हा मात्र अगदी अभावितपणे त्यांचे पाय धरावेसे वाटले मला. श्रोते हो, एका दिग्गज अभिनेत्यानं दुसऱ्या तितक्याच उंचीच्या दिग्गज अभिनेत्याला दिलेली ही सर्वोत्कृष्ट दाद होती. अभिनयाची अत्युच्च पातळी गाठणाऱ्या सखाराम बाइंडर या नाटकासोबतच निळूभाऊंनी बेबी, सूर्यास्त, जंगली कबूतर अशा बऱ्याच नाटकांमध्ये काम केलं. यापैकी निळूभाऊंनी केलेलं राजकारण गेलं चुलीत हे नाटक सोलापुरात तुफान गाजलं. कारण होतं या नाटकात असलेल्या दोन दिग्गज सहकार सम्राटांची पार्श्वभूमी आणि याच सहकार सम्राटांची निळूभाऊंनी उचललेली हुबेहूब नक्कल. त्यामुळे राजकारणाची उलथापालथ असणाऱ्या बऱ्याच ठिकाणी निळूभाऊंच्या या नाटकानं अक्षरशः धमाल उडवून दिली होती. श्रोते हो, स्टेजवर हे सगळं पाहताना टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद जशी पटकन मिळत होती तितका हा अभिनय पटकन जमण्यातला नक्कीच नव्हता. त्यामागे प्रचंड निरीक्षण, प्रसंगावधान अशा अनेक पैलूंमुळे निळूभाऊ प्रेक्षकांच्या मनात हळूहळू घर करू शकले होते. म्हणूनच अशा या अभिनेत्याला महाराष्ट्राचं मानस आणि प्रेक्षकांना काय हवं, ते कोणत्या प्रकारचा अनुभव पाहू इच्छितात याची नाडी कळलेला अभिनेता म्हणून गौरवलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. श्रोते हो, अशा या अभिनेत्याचं 70mm पडद्यावर आगमन झालं ते ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत यांची रिप्लेसमेंट म्हणून. चित्रपटातल्या एका सीनमध्ये चंद्रकांत यांना तोंडात मारली जाते असा एक सीन होता, पण या सीनसाठी मात्र चंद्रकांत राजी नव्हते. त्यामुळे इथे चंद्रकांत यांच्याऐवजी वर्णी लागली ती निळूभाऊंची. आणि मिळालेल्या याही संधीचं सोनं करत निळूभाऊंनी रंगवलेला असा हा पहिला वहिला चित्रपट होता, एक गाव बारा भानगडी.

0: होत गाव, गाव होत ठकवाडी, होत ठकवाडी।
1: महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर राहणाऱ्यांचं तोडकं मोडकं मराठी, त्यालाच कानडी पद्धतीचा हेल चिटकवून बोलण्याची त्यांची लकब निळूभाऊंनी बरोबर उचलली आणि त्यातून साकार झाला गावभर लावालावी करणारा झेले अण्णा। असा झेले अण्णा की पुढे जो मराठी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड म्हणून ओळखला गेला।
2: आज इकडे कोणीतरी मर्जी वळवली म्हणायच्या
3: काय येऊ नाही काय तुमच्याकडे काय होते काय होते काय होते मला होती बाई काय आणलंय बघा तुमच्यासाठी
2: माझ्यासाठी काय आणलंय
3: चालू बघा तरी कसा आहे रंग फुलावती बाई या शालू तर लावणी झाली पाहिजे आमच्याकडे काय हौसेला आणि मोल नसते बघा अहो हात अकडून आणि हौस करायची तर मग प्रपंचच करावा की नेट का
1: श्रोते हो एक गाव बारा भानगडी या चित्रपटापासून निळूभाऊंचं

0: रुपेरी पडद्यावर राज्य सुरू झालं खरं, पण यातच आणखी एक मानाचा तुरा खोवला, तो दादा कोंडकेंच्या चित्रपटानं. निळू भाऊ आणि दादा कोंडके हे राष्ट्रसेवा दलापासूनच एकमेकांना ओळखत होते, त्यामुळे सोंगाड्या चित्रपटातली दाजीबाची भूमिका दादा कोंडकेंनी अतिशय सहजपणे निळू भाऊंकडे सोपवली. पण तितक्याच ताकदीनं निळू भाऊंच्या अभिनयानं या चित्रपटाचा रौप्य महोत्सव साजरा करून दाखवला.
1: थाप मारून थाप मारून थाप मारून थापाड गेला, थाप मारून थापाड गेला.
0: श्रोते हो, नंतरच्या काळातही दादा कोंडके यांनी आणखी एका चित्रपटासाठी निळू भाऊ यांच्यासोबत उषा चव्हाण या अभिनेत्रीला घेऊन चित्रपट करण्याचा मानस बोलून दाखवला. पण उषा चव्हाण या अभिनेत्रीसोबत निळू फुले यांची जोडी प्रेक्षकांना फार आवडते ही बाब त्यामागे असल्याचं जेव्हा निळू भाऊंना समजलं, तेव्हा त्यांनी अत्यंत नम्रपणे तिथून पुढे दादा कोंडके यांच्याबरोबर पुन्हा चित्रपटांमध्ये काम करायला नकार दिला. श्रोते हो, त्यामुळे कदाचित नंतरच्या काळात निळू फुले यांच्या अभिनयाचे निरनिराळे पदर मात्र आपल्याला पाहायला मिळाले. कारण दादा कोंडकेंच्या चित्रपटातला धसमुसळा अभिनय निळू फुलेंच्या तत्वांना मानवणारा नक्कीच नव्हता. जरी निळू फुले यांनी हर तऱ्हेचा इबलीस माणूस स्टेजवर किंवा पडद्यावर रंगवला खरा, पण त्यांच्या अभिनयात कुठेही विनाकारण अंगविक्षेप आपल्याला दिसून येत नाही. उलट अत्यंत संयत अभिनयाची खोली दाखवून देणारं हे व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला निळू भाऊंच्या अभिनयाचा उल्लेख करता येईल. आणि त्यातही परत गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही बाजूंचा विचारही वेगळेपणानं करता येतो. त्यामध्ये मग ते कधी जब्बार पटेलांच्या जैत रे जैत मध्ये आदिवासी बापाच्या भूमिकेत आपल्या समोर आले, तर कधी चोरीचा मामला चित्रपटात हातगाडीवरून सामान वाहणाऱ्या गरीब चंदरच्या रूपात आपल्याला सामोरे आले, ते ललिता पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत. याशिवाय थापाड्या चित्रपटात बाजा नावाचा त्यांनी रंगवलेला गरीब वेटर किंवा व्ही शांताराम यांच्यासारख्या दिग्गजांच्या पिंजरा चित्रपटातली त्यांनी साकारलेली तमाशातल्या सोंगाड्याची भूमिका असो, या प्रत्येक रंगात ते बेमालूमपणे रंगले.
2: यातून सुट नाही, पाळलेल्या पक्षागत झाले आपला, या पिंजऱ्यातून कुठे जाता, नाहीतर आपले भाईबंद आपल्याला तुथून तुथून मारतील. मास्तर, मी बी तुमच्याकडे एक भला माणूस होतो, घरदार, बायको, मुलं सगळं होतो, पण हक्काची गाठ पडली, वाट वाट लागली, शेवटी सोंगाड्या कर काय वाटत नाही, मन गेले म्हणून नुसता हसत राहतो.
0: श्रोते हो, अनेक चित्रपटातल्या महत्वपूर्ण भूमिकांसोबतच हऱ्या नाऱ्या, जिंदाबाद, पैंजण, सर्वसाक्षी, कडक लक्ष्मी, भुजंग, प्रतिकार, लिमिटेड माणुसकी, भालू, नाव मोठं, लक्षण खोटं, सहकार सम्राट, माणसा परीस मेंढ्र बरी, हीच खरी दौलत, फटाकडी, गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, सोबती आणि गोष्ट छोटी डोंगरा एवढी अशा बऱ्याच चित्रपटात निळू फुलेंनी भूमिका केल्या. पण या चित्रपटांपैकी तीन चित्रपटांमध्ये निळू भाऊंच्या वाट्याला जरा भिन्न छटा असलेली पात्र आली. त्यामध्ये पहिला चित्रपट होता माझा पती करोडपती. अशोक सराफांसोबत निळू फुले या चित्रपटात आपल्याला दिसले ते लक्ष्मीधर कुबेर म्हणून सुटाबुटातल्या नवीन अवतारात. मुळातच अशोक सराफ म्हणजे टायमिंगचा बादशाह आणि निळू फुले म्हणजे टायमिंगचा हुकुमी एक्का, त्यामुळे या दोघांचे सीन 70 mm पडद्यावर पाहणं म्हणजे कॉमेडीची जुगलबंदीच म्हणायला हवी.
3: रणगाडे, अहो रणगाडे, कॅप्टन रणगाडे गेला कुठं म्हणायचा, का बाटली लागून पुन्हा पडला तर नाही म्हणायचं
4: काय, कुबेर शेट,
3: तुम्ही माझं लग्न मोडलं.
5: अहो तुमचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे.
4: अरे कोण सांगतो मी,
3: रणगाडे.
4: अरे कोण रणगाडे,
3: कॅप्टन.
4: अरे कोण कॅप्टन, खबरदार मला कॅप्टन म्हणाल, डोंट कॉल मी कॅप्टन यू ओल्ड मॅन वॉटर गेट.
3: रणगाडे,
4: अरे
3: शांत व्हा, काय रे लुक, मारू का मुस्कळा तुझ्या, डोकं फिरलंय काय तुझं.
0: श्रोते हो, याशिवाय सगळीकडे बोंबा बोंब चित्रपटातला अवलिया संपादक तुम्हाला आठवतो

0: का, जो फक्त प्रसिद्धीच्या मागे लागत कशी कमाल करत असतो याची अनुभूती आपल्याला हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्की येते. मात्र अशाच एका पत्रकाराची दुसरी आणि महत्त्वपूर्ण अशी संवेदनशील बाजू निळू फुले यांनी रंगवली दिगू या पात्राच्या रूपानं.
1: हॅलो, कोण मुख्यमंत्री का?
2: हा येस, मीच बोलतोय. आपण कोण?
1: ते महत्वाचं नाही, पण एक इशारा आहे. तुझ्या विरुद्ध मोठा कट शिजतोय.
2: हॅलो, कोण बोलताय?
1: ऐक, तुझ्या जवळचे तुझ्या पार्टीचे लोक त्यात सामील आहे.
2: हॅलो,
1: मध्ये बोलू नको, ऐकून घे नीट. हा इशारा पुन्हा मिळणार नाही. दुर्लक्ष केलंस तर पस्तावशील. काय?
2: हॅलो, कोण बोलतोय? हु इज स्पीकिंग?
1: माहितगार आणि तुझा एक हितचिंतक.
0: राजकीय पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांचं एकमेकांना शह काटशह देणारं खालच्या दर्जाचं राजकारण आणि त्यामध्ये दिगू या पत्रकाराची सर्वसामान्यांसोबतच राजकारणी लोकांनाही वाटणारी गरज. पुढे नंतरच्या टप्प्यात तटस्थ राहू न शकलेला हा पत्रकार अखेरीस कसा परिस्थितीची शिकार होतो हे सगळं साकारताना निळूभाऊंच्या अभिनयाचा खरोखर कस लागलेला होता. श्रोते हो, अशा काही वैशिष्ट्यपूर्ण मराठी चित्रपटांसोबतच निळू भाऊ आपल्याला काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा दिसले. त्यामध्ये मशाल, एक मुठ्ठी चावल, प्रेम प्रतिज्ञा, वो सात दिन, सारांश अशा चित्रपटांचा समावेश आहे. पण हिंदी प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी भूमिका निळू भाऊ यांनी रंगवली ती कुली चित्रपटात. रेल्वे प्लॅटफॉर्म वर प्रवाशांची ओझी वाहून नेणारा हा हमाल आजही अनेकांच्या स्मरणात तितकाच ताजा आहे. श्रोते हो, मराठी नाटक आणि हिंदी मराठी चित्रपट सृष्टीत आपली धारदार नजर आणि भेदक आवाजामुळे प्रेक्षकांच्या मनावर ठसलेला हा खलनायक खऱ्या आयुष्यात मात्र मेणाहूनही मऊ होता. त्यामुळेच 1993 साली लातूर आणि किल्लारी या ठिकाणी झालेल्या भूकंपाची वार्ता समजताच सगळे दौरे अर्धवट टाकून भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी हा अवलिया अक्षरशः धावत निघाला. नंतरच्या काळातही झोपडपट्टीतल्या अनेक लोकांच्या दैनंदिन गरजेसाठी मोर्चे काढण्यापर्यंत काम त्यांनी केलं.

0: श्रोते हो, निळू भाऊंनी एक उत्तम अभिनेता म्हणून तर अनेकांच्या मनावर गारूड केलं होतंच, पण ही प्रसिद्धीची हवा त्यांनी कधीच डोक्यात जाऊ दिली नाही, त्यामुळेच ते नेहमी डाऊन टू अर्थ राहिले. याविषयीची काही उदाहरणं फार गमतीशीर आहेत. एकदा दोन तरुण निळू भाऊ शूटिंग करत होते त्या सेटवर अक्षरशः घुसले. त्यांना बाहेर जायला सांगितलं तरी ते काही जाईना हे समजताच निळू भाऊंनी स्वतः त्या दोन तरुणांची भेट घेतली. त्यांना तुम्ही काय करता, काय वाचता अशी आपुलकीनं चौकशी केली. श्रोते हो, या दोन तरुणांपैकी एक तरुण म्हणजे आत्ताचे प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील हे होते. अशाच एका शूटिंगच्या वेळी बाहेर खूप गर्दी जमली होती आणि ही गर्दी होती फक्त निळू भाऊंना पाहण्यासाठी. आणि याच गर्दीमध्ये निळू भाऊंची फक्त एक झलक पाहण्यासाठी एक अपंग व्यक्ती बऱ्याच वेळपासून तिष्ठत उभी होती. ही बाब निळू भाऊंच्या लक्षात आल्यानंतर निळू भाऊंनी स्वतः त्या व्यक्तीची भेट घेतली आणि त्यांची विचारपूसही केली. याच संदर्भात निळू भाऊंच्या चाहत्यांविषयीच्या भावना व्यक्त करताना निळू भाऊंची कन्या गार्गी फुले यांनी सांगितलेल्या काही आठवणी अशा होत्या.
1: नाही, माझा बाबा मी सांगू का, म्हणजे मी माझे वडील आहेत म्हणून कौतुक नाही करत, पण खरंच एक माणूस म्हणून इतका उत्कृष्ट होता. जनसंपर्क अफाट, त्या काळी व्हॉट्सअप नव्हते, काहीच नव्हते, तरी त्याच तो प्रत्येक फॅनच्या पत्राला उत्तर द्यायचा आणि लिहून पत्र, म्हणजे जवळपास 1000 पत्र आमच्या घरी आलेली असायची आणि प्रत्येक पत्र तो लिहायचा, उत्तर द्यायचा. किती अवघड आहे, म्हणजे आज आपल्याला काही वाटलं फॅन्स बद्दल तर आपण पटकन रेकॉर्ड करतो किंवा त्यांना विश करायला आपण व्हॉइस मेसेज करतो, पण माझा बाबा त्या काळी 1000 पत्रांना लिहून उत्तर द्यायचा हे कौतुकास्पद आहे. किंवा त्यावेळी कॅमेरे पण नव्हते, सो सेल्फी नसायचे, सह्या करायच्या.

0: पाच एक हजाराचा जमाव असेल तर प्रत्येकाला सही देणं, हात किती दुखून येतात, तर ते मला असं वाटतं की तो बाबा वेगळाच होता. म्हणजे
1: श्रोते हो, या काही चांगल्या अनुभवांसोबतच निळूभाऊंना त्यांच्या अभिनयाच्या काही वेगळ्या पावत्या सुद्धा मिळाल्या होत्या. म्हणजे कायम बायकांना त्रास देणाऱ्या निळूभाऊंचं पात्र हे त्यावेळी जनमानसात आणि विशेषतः स्त्रियांमध्ये इतकं भिनलेलं होतं की एकदा एका खानावळीत निळूभाऊंना पाहताच तिथल्या एका बाईंनी मी तुला जेवायला देणार नाही असा निर्णय जाहीर केला होता. याशिवाय एका मित्राच्या घरी जेव्हा निळूभाऊ सहज काही कामानिमित्त गेले होते तेव्हा त्यांच्याच एका कुठल्याशा चित्रपटातल्या भूमिकेविषयी त्या मित्राची आई निळूभाऊंना म्हणजे त्या पात्राला अक्षरशः शिव्या देत होती. खरं तर श्रोते हो, हे सगळे प्रसंग ऐकल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की निळूभाऊंचा जिवंत अभिनय हा जनसामान्यांपर्यंत पुरेपूर पोहोचला होता आणि तो इतका सखोल परिणाम दाखवत होता की चित्रपट आणि नाटकातली पात्र खोटी असतात याचं भानच जनतेला राहिलं नव्हतं. त्यामुळे निळूभाऊंच्या वाट्याला आलेल्या अशा काही विचित्र प्रतिक्रिया म्हणजे निळूभाऊंच्या उत्कृष्ट अभिनयाची पोच पावती म्हणायला काहीच हरकत नाही. एकूणच काय श्रोते हो, आपल्या अभिनयानं 12 बलुतेदारांसह ग्रामीण भागातला हर एक इबलीस माणूस आणि शहरी भागातली बरीच इरसाल पात्र रंगवणाऱ्या या अभिनेत्यानं आपल्यातली संवेदनशीलता मात्र कायम जागृत ठेवली होती. त्यामुळेच असंख्य प्रेक्षकांसोबत अनेक समाजसेवकांच्याही मनात मोठा माणूस म्हणून निळूभाऊंची कोरलेली प्रतिमा आजही तशीच अबाधित आहे. तेव्हा श्रोते हो, अशा या अनभिषिक्त सम्राटाला आजच्या या कार्यक्रमातून आमचा मानाचा मुजरा.

श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात सुहाना सफर. संकलन आणि निवेदन होतं डॉक्टर प्राची शेकटकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

0: 100.1 MHz एफ एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेलं चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत राम कदम यांचं.
1: एक लाज रंग साजरा मुखड़ा चंद्र

श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला चंदनाची चोळी अंगअंग जाळी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोतेहो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00.
1: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं लाखाची गोष्ट या चित्रपटातलं गीत.

आशा भोसले यांच्या स्वरातलं लाखाची गोष्ट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं गीत. गीत आहे सुधीर फडके यांचं.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतासाठी स्वर होता आशा भोसले यांचा. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात बन्या बापू या चित्रपटातलं अनुराधा आणि विनय कुमार यांनी गायलेलं गीत. गीत आहे मुरलीधर गोडे यांचं आणि गीताला संगीत दिलंय ऋषी राज यांनी.

बन्या बापू या चित्रपटातलं अनुराधा आणि विनय कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मुरलीधर गोडे यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं ऋषी राज यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वैशाली सामंत यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. गीताला संगीत दिलंय अवधूत गुप्ते यांनी.

0: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला वैशाली सावंत यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अवधूत गुप्ते यांनी.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मान्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
3: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
4: आत्ताच्या मुलांना

0: मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
0: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
0: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
0: पण कधीतरी शांत बसलं कि मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
0: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
0: आणि आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
2: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात आता ऐकूयात अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत. गीत आहे चंद्रशेखर सानेकर यांचं.

अवधूतगुप्त यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. श्रोते हो, ऐकूयात कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत आणि शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं गीत. गीताला संगीत दिले मधुकर पाठक यांनी.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. कार्यक्रमात आता ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरातलं पल्लवी देशपांडे यांचं गीत, संगीत नरेंद्र देशपांडे यांचं.

देवकी पंडित यांनी गायलेलं पल्लवी देशपांडे यांचं गीत आपण ऐकलत. गीताला संगीत दिलं होतं नरेंद्र देशपांडे यांनी. श्रोते हो, आपण ऐकता आहात मिश्र संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गीत. गीत आहे गुरु ठाकूर यांचं आणि संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरातलं मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि जसवंत यांनी गायलेली नझीर बनारसी यांची रचना. संगीतबद्ध केली आहे तौसिफ अख्तर यांनी.

0: अनुराधा पौडवाल आणि जसवंत यांच्या स्वरातली नजीर बनारसी यांची रचना आपण ऐकलीत, संगीतबद्ध केली होती तौसिफ अख्तर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 12:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात रमेश बाबू राऊत यांनी गायलेल्या धनगरी ओव्या.
1: अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अनतीत नांदतो ज्ञान राजा सुपात्र आणि तया टविता महापुण्य राशी आणि सतगुरु नमस्कार माझा बाळू मामासी आणि भले माझा डिमा

0: मला काय गेलं बरं का?
1: आणि तप धरलं होतं, लक्ष्मण निघून गेला, तिथं त्या बेटाजवळ कंदमुळे लागला होता हुडकायला, मध्यान्याची वेळ झालेली असायला, आणि त्यावेळेला मात्र तप धरलं होतं रावणाच्या भाच्यानं, मात्र शंकराच्या अर्धना लागला होता करायला.
0: अरे लागला असताना एवढा तरी काय झालं होतं बरं का?
1: आणि शंकरानं प्रसन्न होऊन मात्र रावणाच्या भाच्याला काली खंड शस्त्र मात्र खाली मात्र सोडायला.
0: सोडून त्या टायमाला काय केलं?
1: आणि शस्त्र देवतेच्या मनात आलं की रावणाच्या भाच्याच्या हातात जाण्यापेक्षा लक्ष्मणाच्या हातात जाणे सोयीस्कर होईल बर का,
0: म्हणून विचार करा त्या टायमाला.
1: आणि शस्त्र जाऊन मात्र कुणाच्या जवळ मात्र पडायला, त्या लक्ष्मणाच्या फुड्यात मात्र त्यावेळेला
0: पडल्या. बरोबर लक्ष्मणानं विचार काय कर्या?
1: आणि काही

0: लक्ष्मणा मात्र ती तिची धार पुसली आणि ती कळकाच्या बेटावर चालवलं त्यावेळेला
1: आणि शस्त्रा चालवल्या बरोबर कळक तुटले मृगा
0: आणि कळकाचं बेट दोन जागी दुभंगी झाला असेल आणि त्यात मात्र रक्ताच मात्र वाहिण्या सुरू होयाला
1: आणि झाल्या बरोबर विचार केला
0: या लक्ष्मणा मात्र रक्त येत आज पाहिलं त्यावेळेला मनाचा विचार केला कोणतरी ऋषी या तप करीत बसलेला असेल आपल्यातून ऋषीचा वध झाला त्यावेळेला
1: असं लागला म्हणून त्या टाइमला विचार केला
0: आणि शोक लागला अटिंग्या वनाला करायला त्यावेळेला कोड पडलं लक्ष्मी मनाला वाईट वाटलं मनाला पाणी आलं डोळ्याला

0: निर्माण घडलं.
1: लक्ष्मणा म्हणला त्या बेटाला मात्र रावणाचा भाचा कालीखंड शस्त्रासाठी तप करीत होता त्यावेळेला. रावणाच्या भाच्याचा वध झाला त्यावेळेला. आता अनेक राक्षसी तिली त्यावेळेला.
0: आणि
1: सीतेच रक्षण कराय पाहिजे म्हणून सांगायला मात्र लक्ष्मण मात्र सुखावला त्याच वेळेला.
0: सुखावल्या बरोबर विचार काय केला.
1: एवढ्यात भावा मात्र काय झालेला असायला. त्याच रात्रीला मात्र काय झालं माहितीये का?
0: काय झालं?
1: आणि

0: कळखा ज्या बेटात मात्र दुभंगी झालेल्या बेटात रक्त लागलं होतं व्हायला, मात्र या रावणाच्या भणीनं शिरपणकेने नेत्रानं पाहिला आपल्या मुलाचा वध झाला त्यावेळेला बरं का
1: मनन विचार केला
0: आणि

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात रमेश बाबू राऊत आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या आपण ऐकल्यात. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

101.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत दुपारी 12:15 निरंतर स्वरलहरी ही मालिका, आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळच्या प्रसारणात मी गौरी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीयपंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, NGOs, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय पंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो. रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं. पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे. त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे, या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्यासोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
2: थँक्यू. खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
1: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर, या दलाचा एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
2: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते. म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं. सध्या आम्ही पुणे विभागाची सहअध्यक्ष आहे

0: ते पण ते हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर, संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्ष लागले होते की तुमची एक टीम बनवू, तुमची एक टीम बनवू, पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो. कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ॲक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता. पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्यात शिल्लक असेल तर थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21-20 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापूर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो, पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे. आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं. आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
1: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाही आहे.
0: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल पुन्हा या समाजाला. आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं, पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत. आम्ही कुठलाही लिंगभाव, धर्मभेद, जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
1: खरंय. आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागते. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होत आहे की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
0: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेल्या आहेत. खूप जणी शिकलेल्या आहेत. माझा शिक्षण पाहायला गेलं तर मी 7th घर सोडलंय. 8th मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11th नंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी BSc बॉटनी झाली आहे. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मास्टर्स झाली आहे. आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhDला पण ऍडमिशन टाकते. की मला आवड आहे शिक्षणाची, ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेलं आहे. मी हॉटेलमध्ये 10 काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठंतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
0: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90-99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणे असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं आणि मी त्याच्यावर भर देते. आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो, पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत. आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी, ज्याला माहितीच नाहीये, तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्ट मध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा.

0: लोकांच्या जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी, आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
0: वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवत. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको, असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं ते रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडं ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात, शहरातले निम्मे लोक. आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला, तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली ह्यात माणसाचं निम्मं समाधान असतं. मग मला ते म्हणायचं अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला. जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्स घेतले पाहिजेत, शासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्यात देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे, ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातला.
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही?
1: बरोबर.
0: आणि 2-2 लाईफ जगलेत आम्ही. त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला. सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो, फक्त आमची पद्धतीमुळे, रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात तेवढं पण नाही आहे, खूप चांगलं आहे. लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात. तर त्या माध्यमातनं माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते असतील 1-2 चौघींच्यामुळं पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा, आता प्रत्येक समुदायात आहे. नॉर्मल कम्युनिटीत समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही? बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झालं,
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाही.
1: हो.
0: त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरात मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातनं केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे. शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आणि आपण फक्त कोणीतरी बोललं मोटिवेशन 10 मिनिटापुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असतं, या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कोणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणत्या अजाणत्यापणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे, पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे, समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा आणि तुमच्याकडे बघून

0: माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संगपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली? आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं, तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
1: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळेजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन, खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईने असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं. आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, एकदा दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
0: अरे वा,
1: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असता तर वाटलं की बाबा चला, म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग आम्ही ठरवले की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथं ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं, कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
0: अगदी
1: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळं शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टर मध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
0: आतापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं, किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं. पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवनरक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत, हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीय, आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटत?
1: समाजामध्ये असणारा स्टेरोटाईप, त्यानंतर स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन सिन्स क्लास 5 वर्षापासून कमी झालंय. स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची, म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सामावून घेतलं पाहिजे. लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आत्तापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन, एका पदावरती विराजमान करून, एका बाउंड्रीजमध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाजव्यवस्थेने केलं. 15 एप्रिल 2014 सुवर्ण काळ उगवला. मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात, कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 पुन्हा ऍक्ट आला आणि 20 त्याचे रूल्स आले. अध्यापही कुणाला माहिती सुद्धा नाही आहे की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्याय देवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढं आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले आहे, तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना राणी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत, म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या आमच्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं

0: त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नाईक जी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले, ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून, आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनाने केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचा आम्ही प्रपोजल तयार आहे शासन निर्णय, त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो. 25,000 पासून 2 लाखापर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण इतकं आहे की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2 लाख असं लोन देतो. 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएट्स आपण घेतोय. आणि नक्कीच हे मी कल्याणकारी मंडळाची सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सह उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सानवी जेठवाणी जी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्य मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते. आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता या समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल. आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागाने करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा, त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील. आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया, एवढंच सांगू इच्छित.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिक दृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे? म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठे बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटले काम करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं. पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडे कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडे होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सईने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम

गाठलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच. कुठेच कमी नाही आहे, मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं

0: तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे, आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्त्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
1: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच, देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी, आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात, त्या पद्धतीने माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी, जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील, त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात, त्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला, त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं हे आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना, धन्यवाद.
0: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
1: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीय पंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतरं घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षानंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थान बदल होतो. म्हणजे आईवडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते.

या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते. आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHO नुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30 ते 40 मिनटं किंवा आठवड्यातून 150 मिनटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर, आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं

0: मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं। और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वारफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है। ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं।
1: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले। केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असं ते म्हणाले। नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025 अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे। या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचार विनिमय होणार आहे। भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे। या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं। पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली। लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे। तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असं गडकरी यांनी सांगितलं। इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला। तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे। नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते। लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते, असं शाह यावेळी म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे। या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे। अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं। भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या। स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली। कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं। पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं 1 गडी गमावत 21 धावा केल्या आहेत। दरम्यान आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान 5वा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल। या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे। फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी

होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम चार संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3rd स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले.
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक

वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रं दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी

0: पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: हुसैन मुनव्वर लल्ला, पप्पू बिजलीवाले, शेख शमा परवीन और अफसाना बेगम महजवी शेख और इनका पूरा परिवार दयाल बंदे बिलासपुर छत्तीसगढ़ से, पद्माकर राउत, सविता राउत, अश्लेला राउत, आदित्य राउत और इनके अन्य साथी. और इसके अलावा फरमाइश आई अयोध्या स्टेट भोपाल मध्य प्रदेश मयूरी परिसर से श्रवण सिंह के नारे और इनका पूरा परिवार. चलिए अब सुनते हैं अगला गीत, ये फिल्म जीने की राह.

0: विविध भारती पर।
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा।
2: नमस्कार, मी मनीषा देवणे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे। कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। ऊसाची लागवड लक्षात घेतली तर एकूण 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या। ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली। फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेता अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे। स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे। आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानचा 5वा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल। या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
3: 100.1 MHz FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारण सभेत मी वर्षा रोडे मनापासून स्वागत करते। श्रोते हो, सायंकाळची 5:02 झालेत। प्रसारित करीत आहोत मिक्स मसाला काही क्षणातच।

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला स्वर आहे दलेर मेहंदी यांचा आणि ही रचनाही आहे दलेर मेहंदी यांची. संगीतकार रवी पवार. ऐकूयात.

0: श्रोतेहो, मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला दलेर मेहंदी यांच्या स्वरातली रचना आपण ऐकलीत. या रचनेला संगीत दिलं होतं रवी पवार यांनी.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
4: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
3: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
4: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विना कारण लिहिण्याचा हट्ट असो,
3: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
4: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
3: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
4: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमतं,
3: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
4: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
3: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4 1 4

0: 0003
1: आणि आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
2: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद, मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं हे पद आहे आशा निराशा या नाटकातलं आणि स्वर आहे कुमार गंधर्व यांचा. ऐकूयात.

श्रोते हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजे घालणारं पावसाचं छानसं गीत।

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00 श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर अजीश नजान आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कैसर रतनगिवी यांची ही रचना आणि या रचनेला संगीत दिले अजीश नजान यांनी.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रसारित करीत आहोत युववाणी. सूत्रसंचालन आणि निवेदन श्रेयस लहामगे यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटवे.

श्रोतेहो, सुखाची सावली या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100° 1 MHz वर आकाश

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युववाणी. आज मी तुमच्यासोबत तुमचा मित्र, दोस्त, फ्रेंड श्रेयस लहामगे

मित्रांनो, आज 11 जुलै, वर्ल्ड पॉप्युलेशन डे. लोकसंख्येनुसार जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारताची लोकसंख्या सध्या 1.46 अब्जापेक्षा म्हणजेच 146 कोटीहून अधिक असून जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 17.8% लोक भारतात राहतात. याआधी चीन पहिल्या क्रमांकावर होता, मात्र 2023 भारतानं चीनला मागं टाकलं. या लोकसंख्येमध्ये तरुणांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. आजच्या कार्यक्रमात आपण वर्ल्ड पॉप्युलेशन डेचा इतिहास, वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणजे काय, डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, 2047 तरुण भारताला विकसित भारत कशाप्रकारे बनवू शकतील हे सर्व आपण आजच्या कार्यक्रमात बघणार आहोत. मित्रांनो, दरवर्षी 11 जुलै हा दिवस संपूर्ण जगात जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या, तिचे परिणाम, कुटुंब नियोजन, आरोग्य शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास याविषयी जनजागृती करणं हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे. सन 1987 जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली. या घटनेचं महत्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमानं 1989 पासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. लोकसंख्या ही कोणत्याही देशाची सर्वात मोठी ताकद असते, मात्र ही ताकद योग्य शिक्षण, कौशल्य, आरोग्य आणि रोजगाराच्या संधीशी जोडली गेली तरच ती देशाच्या विकासाचं प्रभावी साधन बनते. अशा परिस्थितीला लोकसंख्या लाभांश म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हिडंट असे म्हणतात. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असून तरुणांची मोठी संख्या ही भारतासाठी सुवर्णसंधी मानली जाते. जागतिक लोकसंख्या दिनाचं महत्व. जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यामागं अनेक उद्दिष्ट आहेत. लोकसंख्या वाढीविषयी जागरूकता निर्माण करणं, कुटुंब नियोजनाचं महत्व पटवून देणं, माता आणि बाल आरोग्य सुधारण्यासाठी जनजागृती करणं, महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण वाढवणं, किशोरवयीन आरोग्य आणि पोषण यावर भर देणं, पर्यावरण संरक्षण आणि संसाधनांचा संतुलित वापर याविषयी जागरूकता निर्माण करणं, शाश्वत विकासासाठी लोकसंख्या व्यवस्थापनेचं महत्व अधोरेखित करणं. मित्रांनो, लोकसंख्या म्हणजे काय? एखाद्या देशात किंवा प्रदेशात विशिष्ट काळात राहणाऱ्या सर्व लोकांच्या एकूण संख्येला लोकसंख्या म्हणतात. लोकसंख्येचा अभ्यास करताना जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर, वयोगट, लिंग, प्रमाण, साक्षरता, रोजगार, आरोग्य आणि आयुर्मान अशा विविध बाबींचा विचार केला जातो. लोकसंख्या लाभांश म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणजे काय? जेव्हा एखाद्या देशात काम करण्याच्या वयोगटातील लोकसंख्या अवलंबून असलेल्या बालक आणि वृद्ध लोकसंख्येपेक्षा अधिक असते, तेव्हा त्या देशाला आर्थिक विकासाची मोठी संधी प्राप्त होते. या संधीला लोकसंख्या लाभांश म्हणतात. म्हणजेच देशात तरुणांची

संख्या जास्त असल्यामुळे उत्पादन, उद्योग, सेवा, संशोधन, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नवकल्पना यांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. मित्रांनो, आपला कार्यक्रम पुढे असाच चालू राहील, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, लोकसंख्या लाभांश म्हणजे नेमकं काय हे जरा विस्तृतपणे समजून घेऊयात. जेव्हा एखाद्या देशात काम करण्याच्या वयोगटातील लोकसंख्या बालक आणि वृद्ध लोकसंख्येपेक्षा अधिक असते तेव्हा त्या देशाला आर्थिक विकासासाठी विशेष संधी प्राप्त होते. यालाच लोकसंख्या लाभांश असे म्हणतात. भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. भारताच्या लोकसंख्येतील मोठा हिस्सा 35 वर्षाखालील आहे. ही बाब भारतासाठी मोठी संधी आहे. भारतातील तरुणांकडे ऊर्जा, कौशल्य, आत्मसात करण्याची क्षमता, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी आणि उद्योजकतेची वृत्ती आहे. योग्य शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास भारत पुढील अनेक दशकांपर्यंत जगातील प्रमुख आर्थिक शक्ती बनू शकतो. लोकसंख्या लाभांशांचे फायदे नेमके काय आहेत ते जाणून घेऊयात. आर्थिक विकास. कामगारांची संख्या वाढल्यामुळं उत्पादन वाढतं. उद्योग विस्तारात आणि देशाचा सकल देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच GDP वाढतो. बचत आणि गुंतवणूक. रोजगार वाढल्यामुळं नागरिकांची बचत वाढते. या बचतीमुळं उद्योग, व्यवसाय आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढते. नवकल्पना आणि तंत्रज्ञान. तरुण पिढी नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात आघाडीवर असते. त्यामुळं संशोधन आणि नवकल्पनांना चालना मिळते. उद्योजकता. अनेक तरुण स्वतःचे उद्योग सुरू करतात. त्यामुळं रोजगार निर्मिती वाढते. जागतिक स्पर्धात्मकता. कुशल मनुष्यबळामुळं भारत जागतिक स्तरावर माहिती, तंत्रज्ञान, आरोग्य, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. लोकसंख्या लाभांशासाठी आवश्यक अटी. लोकसंख्या लाभांश आपोआप मिळत नाही. त्यासाठी काही मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण. विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्याधार

0: आधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळणं आवश्यक आहे. कौशल्य विकास, तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. उत्तम आरोग्य, निरोगी नागरिक अधिक कार्यक्षम असतात, त्यामुळं आरोग्य सेवांचा विस्तार आवश्यक आहे. रोजगार निर्मिती, उद्योग, सेवा, शेती आणि नवउद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करणं गरजेचं आहे. महिला सक्षमीकरण, महिलांचं शिक्षण, रोजगार आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढल्यास देशाचा विकास अधिक वेगाने होतो. भारतासमोरील आव्हानं, लोकसंख्या लाभांशाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी भारतासमोर काही गंभीर आव्हानं आहेत. बेरोजगारी, अपुरं कौशल्य प्रशिक्षण, ग्रामीण शहरी विषमता, शिक्षणातील गुणवत्ता, कुपोषण, आरोग्य सुविधातील असमानता, महिलांचा कमी रोजगार सहभाग, स्थलांतर आणि शहरीकरणाच्या समस्या. जर समस्यांचं निराकरण झालं नाही तर लोकसंख्या लाभांश हा लोकसंख्या भारामध्ये बदलू शकतो. लोकसंख्या वाढ आणि पर्यावरण, लोकसंख्या वाढल्यामुळं नैसर्गिक संसाधनांवर मोठा ताण येतो. पाण्याची कमतरता, जंगलतोड, प्रदूषण, कचऱ्याचं प्रमाण वाढणं, हवामान बदल, जैवविविधतेतला धोका, त्यामुळं लोकसंख्या आणि पर्यावरण यांच्यात संतुलन राखणं आवश्यक आहे. शाश्वत विकासामध्ये लोकसंख्या लाभांशांची भूमिका संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी लोकसंख्या लाभांश महत्त्वाची भूमिका बजावतो. गरिबी कमी करणं, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, चांगलं आरोग्य, लैंगिक समानता, सन्मानजनक रोजगार, आर्थिक विकास, उद्योग आणि नवकल्पना, पर्यावरण संरक्षण. लोकसंख्या लाभांशांचा प्रभावी उपयोग करण्यासाठी भारत सरकार विविध योजना राबवत आहे. कौशल्य भारत अभियान, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, आयुष्यमान भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनांमुळे तरुणांना शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहे. युवकांची भूमिका, भारतातील युवकांनी केवळ नोकरी शोधणारं न बनता रोजगार निर्माण करणारं बनणं आवश्यक आहे. नवीन कौशल्य आत्मसात करणं, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणं, संशोधन, उद्योजकता आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारणं ही काळाची गरज आहे. मित्रांनो, लोकसंख्या दिन हा केवळ लोकसंख्या वाढीचा विचार करण्याचा दिवस नसून लोकसंख्येला विकासाची शक्ती बनविण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आहे. हीच भारताची खरी ताकद आहे. मात्र या शक्तीचं रूपांतर आर्थिक प्रगतीत करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास यावर सातत्यानं भर देणं आवश्यक आहे. योग्य नियोजन, सक्षम धोरणं आणि तरुणांच्या सहभागामुळं भारताचा लोकसंख्या लाभांश हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया ठरू शकतो. त्यामुळं मोठी लोकसंख्या ही समस्या नसून सक्षम लोकसंख्या हीच देशाची खरी संपत्ती आहे. हा संदेश जागतिक लोकसंख्या दिन आपल्याला देतो. मित्रांनो, आपला कार्यक्रम पुढे असाच सुरू राहील. त्याआधी घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. आज भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची युवा शक्ती. देशाच्या लोकसंख्येपैकी मोठा भाग हा 15 ते 35 वर्षे वयोगटातील आहे. ही तरुणाईची ऊर्जा, नवकल्पना, जिद्द, कौशल्य आणि परिवर्तनाची क्षमता यांचं प्रतीक आहे. कोणत्याही राष्ट्राचा विकास हा केवळ नैसर्गिक संपत्तीवर किंवा आर्थिक साधन संपत्तीवर अवलंबून नसतो, तर त्या राष्ट्रातील सक्षम, सुशिक्षित आणि जबाबदार नागरिकांवर अवलंबून असतो. म्हणूनच भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पांमध्ये तरुणाईंची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्वातंत्र्याची शताब्दी पूर्ण होईल त्या वर्षी भारताला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर उभं करण्याचं ध्येय देशाने ठेवलं आहे. हे ध्येय केवळ शासनाच्या योजनांनी पूर्ण होणार नाही, त्यासाठी देशातील प्रत्येक तरुणानं आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा आणि कर्तृत्वाचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करणं आवश्यक आहे. भारताला लाभलेला लोकसंख्या लाभांश ही एक सुवर्ण संधी आहे. या संधीचं रूपांतर विकासात करण्याची जबाबदारी आजच्या तरुणांवर आहे. भारत सध्या अशा टप्प्यावर आहे जिथं देशात मोठ्या प्रमाणावर तरुण मनुष्यबळ उपलब्ध आहे. हे मनुष्यबळ शिक्षित, कुशल आणि निरोगी असेल तर देशाच्या उत्पादनात, उद्योगात, संशोधनात आणि नवकल्पनांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. परंतु जर या तरुणांना योग्य शिक्षण, कौशल्य आणि रोजगार मिळाला नाही तर ही संधी मोठ्या आव्हानात बदलू शकते. विकसित भारत 2047 तरुणांचं योगदान कशाप्रकारे असायला हवं ते थोडक्यात बघूया. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सातत्याने ज्ञानार्जन. आजच्या काळात पदवी मिळवणं पुरेसं नाही. नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा, पर्यावरण विज्ञान, जैव तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये सतत नवीन ज्ञान आत्मसात करणं आवश्यक आहे. शिकणारा तरुणच बदलत्या जगाशी स्पर्धा करू शकतो. प्रत्येक युवकानं जीवनभर शिक्षण ही संकल्पना स्वीकारली पाहिजे.

पाहिजे. कौशल्य विकास. आज उद्योगांना केवळ पदवीधर नाही तर कुशल कर्मचारी हवे आहेत. संवाद कौशल्य, संगणक ज्ञान, डिजिटल कौशल्य, नेतृत्व, वेळेचे नियोजन, समस्या सोडविण्याची क्षमता आणि संघभावना ही कौशल्य विकसित करणं आवश्यक आहे. कौशल्यामुळं रोजगाराच्या संधी वाढतात आणि देशाची उत्पादकता देखील वाढते. रोजगार शोधणारा नाही तर रोजगार निर्माण करणारं बनणं आवश्यक आहे. आज भारतात स्टार्टअप संस्कृती वेगाने वाढत आहे. तरुणांनी स्वतःचे उद्योग, सामाजिक उपक्रम, तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय सुरू करून इतरांसाठी रोजगार निर्माण करावा. उद्योजकता ही विकसित भारताचा महत्त्वाचा पाया ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर, डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑनलाईन शिक्षण, ई गव्हर्नन्स, डिजिटल पेमेंट आणि ई कॉमर्स या क्षेत्रांमध्ये भारत झपाट्याने प्रगती करत आहे. तरुणांनी सोशल मीडियाचा केवळ मनोरंजनासाठी वापर न करता ज्ञान, संशोधन, व्यवसाय, नवकल्पना आणि समाजसेवा यासाठी उपयोग करावा. संशोधन आणि नवकल्पना. विकसित राष्ट्र संशोधनांवर भर देतात. भारतातील तरुणांनी नवीन संशोधन, पेटंट, वैज्ञानिक शोध, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वदेशी उत्पादन विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. मेड इन इंडियापासून ते इनोव्हेटेड इन इंडिया पर्यंतचा प्रवास तरुणांच्या योगदानातूनच शक्य आहे. पर्यावरण संरक्षण. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणं आवश्यक आहे. तरुणांनी वृक्षारोपण करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, पाणी वाचवणं, ऊर्जा बचत करणं, स्वच्छता राखणं, जैवविविधतेचं संरक्षण करणं यांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. सामाजिक जबाबदारी स्वीकारणं. देशाचा विकास केवळ आर्थिक नसून सामाजिकही असतो. तरुणांनी रक्तदान, अवयवदान, जनजागृती, साक्षरता अभियान, व्यसनमुक्ती, महिला सुरक्षा, बाल संरक्षण, ग्रामीण विकास यांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. संविधानिक मूल्यांचं पालन. भारतीय संविधानानं आपल्याला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांची मूल्यं दिली आहेत. तरुणांनी जात, धर्म, भाषा आणि प्रांत यांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा. प्रामाणिकपणा आणि नैतिकता. भ्रष्टाचार मुक्त भारत घडविण्यासाठी तरुणांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नैतिक मूल्यांचं पालन केलं पाहिजे. स्वतः प्रामाणिक राहणं हीच देशसेवेची सुरुवात आहे. महिलांचा सन्मान आणि समानता. विकसित राष्ट्रांमध्ये स्त्री पुरुष समानता अत्यंत महत्त्वाची असते. तरुणांनी महिलांचा आदर करणं, त्यांना समान संधी देणं आणि सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आरोग्यदायी जीवनशैली. निरोगी तरुण म्हणजे सक्षम राष्ट्र. योग्य आहार, नियमित व्यायाम, योग, खेळ, मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारणं आवश्यक आहे. ग्रामीण विकासात योगदान. भारताची मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. तरुणांनी आधुनिक शेती, कृषी तंत्रज्ञान, जलसंधारण, ग्रामीण उद्योग, डिजिटल सेवा, ग्रामविकास यामध्ये योगदान दिल्यास देशाचा सर्वांगीण विकास होईल. शेती आणि कृषी नवकल्पना. आजच्या काळात शेतीमध्ये ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि मूल्यवर्धित कृषी उत्पादनांना महत्त्व आहे. शिक्षित तरुणांनी शेतीकडे आधुनिक उद्योग म्हणून पाहिलं पाहिजे. जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व. भारतीय तरुण जगभर शिक्षण, संशोधन, क्रीडा, उद्योग, तंत्रज्ञान आणि कलाक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्यांच्या यशामुळं भारताची ओळख अधिक मजबूत होत आहे. लोकशाही मजबूत करणं. जागरूक मतदार, जबाबदार नागरिक आणि कायद्याचं पालन करणारे युवक हे लोकशाहीचे खरे आधारस्तंभ आहेत. तरुणांनी मतदान करणं, सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेणं आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणं आवश्यक आहे. मित्रांनो, भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी देशातील युवा शक्ती हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. लोकसंख्या लाभांश

हा भारतासाठी इतिहासाने दिलेला अमूल्य ठेवा आहे. योग्य शिक्षण, कौशल्य, संशोधन, उद्योजकता, नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रप्रेम यांच्या बळावर भारतीय तरुण जगात भारताला अग्रस्थानी नेऊ शकतात. देशाचा विकास हा केवळ सरकारचा कार्यक्रम नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक तरुणानं आपल्या कार्यात उत्कृष्टता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपली तर विकसित भारत 2047 हे केवळ स्वप्न राहणार नाही तर वास्तव बनेल. आजचा जागरूक, कुशल आणि जबाबदार तरुणच उद्याच्या विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताचा शिल्पकार आहे. आज आपण सर्व तरुणांनी एक संकल्प करू, भारताला विकसित राष्ट्र करू.

आजच्या कार्यक्रमात इथंच थांबूयात. भेटूयात पुढच्या वेळी अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा युववाणी. आणि हो, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि यूट्यूब या ठिकाणी AIR अहिल्यानगर या नावानं आहोत. नमस्कार.

श्रोते हो, जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. सूत्रसंचालन आणि निवेदन होतं श्रेयस लहामगे याचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमास सुरुवातीला गुळाचा गणपती या चित्रपटातलं आशा भोसले आणि पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमास सुरुवातीला गुळाचा गणपती या चित्रपटातलं आशा भोसले आणि पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही औरून होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852. श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
6: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
4: 02/41/242/76 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी हे एक निवेदन. जिल्हा सैनिक कार्यालय अहिल्यानगर अंतर्गत असलेल्या सर्व सैनिकी मुलामुलींचे वसतिगृह अहिल्यानगर, कोपरगाव, श्रीगोंदा, माजी सैनिक विश्रामगृह तसेच

महासैनिक लॉन इथं करार पद्धतीनं कंत्राटी स्वरूपात सहाय्य वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार पद भरण्याबाबतचं हे निवेदन आहे. जिल्हा सैनिक कार्यालय अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलामुलींचे वसतिगृह, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉनमध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह, अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे. या पदासाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवार निर्व्यसनी असणं आवश्यक आहे. चौकीदार यांचा कामाचा कालावधी 24 तास असेल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे. अर्जासमवेत सैन्य सेवेदलातील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. उमेदवाराचं वय 45 वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक आणि नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलंय. निवेदन संपलं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर लग्न पहावे करून या चित्रपटातलं शंकर महादेवन यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया.

0: नुकत्याच आलेल्या किंवा येणाऱ्या महत्त्वाच्या मराठी चित्रपटांच्या घडामोडी पाहायच्या.
1: लग्न पहावे करून या चित्रपटातलं शंकर महादेवन यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं हे गीत, चित्रपट आहे लय भारी आणि संगीतकार अजय अतुल, ऐकूयात.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताच आपण महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांच्या स्वरात टाइमपास चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं चिनार यांनी. कार्यक्रमात यानंतर बंध प्रेमाचे या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि प्रीती यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया.

0: श्रोत्याहो, आताच आपण बंध प्रेमाचे या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि प्रीती यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत ऐकलं आणि या गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. श्रोत्याहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.
1: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
2: अरे शिरप्या, तुझा आवाज कवा धरणं इतकं सुधारला रे.
3: अरे गणप्या, यो आवाज माझा ना ग, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
2: रेडू? हा असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना. वा, गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी निपटायचं.
2: जय बोल,
3: अक्षी रेडिओ.
2: हा म्हणजे अगदी टाइम शिरच म्हणणं.

0: शंभरंश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. ऐकूयात काही निवेदन.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मूळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर.

0: किल्ल्यानगर, मोबाईल 9834252565. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
4: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सुटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
3: जामगावकरांइतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: श्रोता हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजे घालणारं पावसाचं छानसं गीत।
3: टिंबा

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बसमध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी 4140003
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
3: शंभरांश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळची 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या प्रसारण सभेत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर संध्याकाळी 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात जात्यावरच्या ओव्या, सादरकर्त्या जनाबाई बडे आणि स

सहकारी सव्वा सात वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, साडेसात वाजता कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सुरुवातीला शेती पशुपालन व्यवस्थापन याविषयी मुक्काम पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले दिलीप मधुकर काणके यांची मुलाखत आणि त्यानंतर शेतीपंपाची देखभाल आणि व्यवस्थापन याविषयी मुक्काम पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले आदिनाथ विठ्ठल गाढवे यांची मुलाखत सादर करते सुदाम बटुळे. 7:15 वाजता आपण आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 8:35 सुगम संगीत. 9:00 आपकी पसंद. 9:30 सुहाना सफर, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयीच कार्यक्रम. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे नीळू फुले यांच्यावर. लेखन आणि निवेदन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 10:00 रजनीगंधा. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. आता जाणून घेऊया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

आणि व्यवस्थापन याविषयी मुक्काम पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले आदिनाथ विठ्ठल गाढवे यांची मुलाखत सदरकते सुदाम बटुळे. 8:15 आपण आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 8:35 सुगम संगीत. 9:00 आपकी पसंद. 9:30 सुहाना सफर, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयीच कार्यक्रम. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे नीळू फुले यांच्यावर. लेखन आणि निवेदन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकते सुदाम बटुळे. 10:30 रजनीगंधा. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. आता जाणून घेऊया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. प्रसारण सभेला सुरुवात होईल 5:51, 6:05 मंगल प्रभात, 6:25 दिनविशेष, 6:30 चिंतन. लेखन केले शालिनी वाघ यांनी. 6:35 आणि 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात कीड नियंत्रण याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. सदरकत्या संगीता आरसपुरे ही निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. 6:50 त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी सांगितलेली माहिती. सदरकते सचिन लाडोळे. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक बाळकुणाल आहिरे. 7:00 आजचा सुविचार. 7:25 मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य. 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 आपण आनंद घ्याल नाट्यसंगीताचा.

श्रोतेहो 8:40 काही बालगीतं आपण ऐकू शकाल. 9 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरलूया. 9:30 नमस्कार अहिल्यानगर. 10:15 सुगम संगीत. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:15 स्नेहांकित श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम. 10:30 मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:30 मिश्र संगीत. 12:15 लोकसंगीत. यात रेखा माडवी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. निर्मिती आहे आकाशवाणीच्या परभणी केंद्राची. 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 5:02 आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल. सुरुवातीला मिक्स मसाला. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:40 हिंदी भक्ती संगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 मानस हा साप्ताहिक हिंदी कार्यक्रम. 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. संकलन आणि निवेदन दीपाली सुत्तर यांचं. 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वमोहन भट यांचं गिटारवादन. आणि सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत. श्रोतेहो कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेतलीत.

0: ला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
2: मोबाईल 960-44-988-36.
3: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण जनाबाई बडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या जात्यावरच्या ओव्या ऐकणार आहोत. ऐकूयात.

0: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळची 6:40 झालीत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत काही क्षणातच.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर.

श्रोते हो, आत्ताच आपण जनाबाई बडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या जात्यावरच्या ओव्या ऐकल्यात. लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर दत्ता पाटील यांचं गीत, स्वर आहे प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांचा आणि संगीतकार मधुकर पाठक.

श्रोते हो, आत्ताच आपण दत्ता पाटील यांचं गीत ऐकलं. स्वर होतं प्रल्हाद शिंदे यांचा आणि या गीताला संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोते हो, आपण बघतोय की आषाढी एकादशी जवळ येते आणि अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. सगळ्यांनाच आस लागली त्या पांडुरंगाच्या दर्शनाची. लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर गीत आहे रमाकांत पाठक यांचं, स्वर प्रल्हाद शिंदे यांचा आणि संगीतकार मधुकर पाठक.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण रमाकांत पाठक यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: 100° मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध

0: धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लक्झॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3rd बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला MPSC नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषण

0: आरक्षणाला आज सपकाळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती, तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता, पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात 4 बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:52 आणि 52 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3rd आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभा

वेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला. या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकास कामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक, टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे, त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे SRA, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीनं शासन
नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील

0: चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2,00,000 रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जून पासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3रा आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि KEM रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1,100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून

0: सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आताच आपण ऐकलं.
2: 100° 1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित किसानवाणी हा कार्यक्रम. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 20 आषाढ शके 1948 अर्थात 11 जुलै 2026। शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण सुरुवातीला शेती आणि पशुपालन व्यवस्थापन याविषयी मुक्काम पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले दिलीप मधुकर काणके यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेती आणि पशुपालन व्यवसाय या विषयावर बोलणार आहोत। कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले दिलीप मधुकर काणके यांच्याशी। काणके साहेब नमस्कार।
2: नमस्कार। नमस्कार।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, विविध शेतकरी बांधव शेती करत असताना प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे। मग ते शेतीमध्ये विविध पिकं करतात किंवा मग शेतीच्या सोबत शेतीपूरक व्यवसाय पशुपालनही करतात आणि त्यातूनही त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं। तर असेच आपले जे शेतकरी बांधव आहेत, दिलीप काणके साहेब, ज्यांच्याकडं गाई आहेत, ज्यांच्याकडं शेळ्या आहेत, ज्यांच्याकडं शेती आहे, शेतीमध्ये विविध प्रकारची पिकं ते करत असतात, तर आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काणके साहेब, तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला विचारायचं आहे की शेती करत असताना, म्हणजे तुम्ही जेव्हा शेती करायला सुरुवात केली तर त्यावेळी कशा पद्धतीची शेती होती, आता कशा पद्धतीनं शेतीमध्ये डेव्हलपमेंट झाली आणि तुम्ही कोणकोणती पिकं शेतीमध्ये घेता?
2: बरं, सुरुवातीला आहे ना, आम्ही पारंपरिक पद्धतीची शेती राहायची आमची, आता त्याच्या सुधारणा झाली, जरा सुधारणा होती। पहिलं म्हणजे शेती जास्त असल्यामुळे समजा आपलं बैलांनी शेती कसली जायची ना, म्हणजे आपलं एक ठोक एक पीक घ्यायचं, ज्वारी बाजरी अशी पिकं राहायची आमची। आता आम्ही त्या याच्यानंतर कडधान्यमध्ये एवढं म्हणजे प्रॉफिट नव्हती, नंतर आम्ही कांदा पिकाकडे वळालो, कांदा पिकाकडे जरा थोडंसं बरं झालं मग आमचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या। मग आम्ही आता कांदा होता होईन तेवढं कांदा पीक घेत होतो आम्ही, कांदा परत सोयाबीनचं पीक घेत होत, सोयाबीन आणि कांद्याची एवढंच पिकं घेत होतो आम्ही फक्त। कांद्याचं उत्पन्न एकरी 2-2.5 लाखापर्यंत जातं, जसं पीक घेतं तसं आहे ना ते पिकिनेवरी। सोयाबीनचं चांगलं आहे, एक ठोक पीक निघतं, एक ठोक पैसा भेटतो।
1: अशा पद्धतीनं सोयाबीनचं पीक खरीप हंगामामध्ये घेता, रब्बी हंगामामध्ये कांद्याचं पीक घेता आणि चांगलं उत्पन्न तुमचं मिळतं आहे शेतीमध्ये, आणि शेतीसोबतच मग आता तुमच्याकडं शेळीपालन आहे, गाई आहेत तुमच्याकडं, तर त्या किती आहेत आणि त्यांचं कसं उत्पन्न मिळतं याविषयी जरा सांगा।
2: मला एक म्हणायचं, पशुधनाला कसं आपण जास्त खर्च येतो दुभत्या जनावराला, त्याला चारा पीक ती मेळ बसत नाही, तसं शेळीपालनमध्ये ना व्यवस्थित होतं, एकदम कमी चाऱ्यात शेळी रानात चरून येते आणि उत्पन्न बी चांगलं निघतं, आणि शक्यतो त्यांचे पिल्लं 5-7 महिन्याला ती व्याला होती, 14-15 महिन्यात 2 झोप होते शेळ्यांची। मग मला असं म्हणायचे की शेळ्याचं चांगलं आहे व्यवसाय, माझ्याकडं आत्ता 6-7 शेळ्या आहेत, त्यांच्यातून एका शेळीला 2 पिल्लं जरी पकडले तर 10-12 सहज होते त्यांची। आमच्याकडं जवळजवळ 20 वर्षापासून शेळ्या येतात, मग दुसरं बी बघायला लागतं ना, म्हणजे थोडंच आपण चांगलं त्यांचं उत्पन्न घ्यायचं, म्हणजे थोड्या याच्यामध्येच। हा बोकडट होता असतो, नाही चारायला बी नेतो, उन्हाळ्याचा चारा कमी असते तर घरी मग त्यांना खायला घालायचं, बरोबर त्यांना चारा कमी लागतो, परत वेळच्या वेळेलाही होतं, तसं गाय म्हैसे ना त्यांना गाभण राहण्याचे प्रॉब्लेम येतात, म्हणजे आपण खुराक देतो त्याच्यात पावडर काही चारून त्यांना प्रयत्न करतो आपण,

0: शक्यतो माझा अनुभव सांगतो तो गाईला म्हशीला काय होतं खाली निघाले ते उत्पन्न बुडत ना ते तोट्यात जातो शेतकरी मग तसं शेळ्यांचं तसं नाही होत शक्यतो ते खाली राहत नाही ता बोकड गरज असल्यामुळं
1: सोयाबीन करताय कांद्याची लागवड करताय त्यासोबतच शेळ्या आहे 10-15 वर्षापासून शेळीपालन करताय थोड्या शेळ्या ठेवताय चांगलं उत्पन्न मिळवताय चांगला पैसा मिळत राहतो त्यातून आणि एकंदरीतच तुम्ही तुमचा अनुभव हेच सांगताय की शेळ्या ज्या आहेत त्या चांगलं उत्पन्न तुम्हाला देतात त्याचं कारण असं आहे की म्हणजे त्यांची पाठही झाली आणि बोकडही झाली तरी दोघांनाही पैसे होतात तसं गाई म्हशीमध्ये तसं होत नाही आणि त्यामुळं तो एक मोठं नुकसान आहे खरं तर शेतकरी बांधवांचं त्या बाबतीतलं आपण जर सोबतच विचार करायला गेलो तर मग तुमच्याकडे आता गाई म्हशी आहेत का आणि मग त्याचं कसं व्यवस्थापन करतो
0: आमच्याकडं गाय म्हशी आहेत एक एकर ठेवलेलं आहे ते आपण नाही म्हणून दुधासाठी बरं आहे आपलं खर्च भागून थोडंसं आपलं

0: त्यामुळे तो एक मोठं नुकसान आहे खरं तर शेतकरी बांधवांचं त्या बाबतीतलं. आपण जर सोबतच विचार करायला गेलो तर मग तुमच्याकडे आता गाई म्हशी आहेत का आणि मग त्याचं कसं व्यवस्थापन करत?
1: आमच्याकडे गाय म्हशी आहेत, एक एकर ठेवलेलं आहे ते आपण नाही म्हणून दुधासाठी. बरं आहे, आपलं खर्च भागून थोडंसं आपलं घरी दूध खायला भेटत. गायचं 10-12 लिटर दूध जातं. एक म्हशीचं त्याचं मग माग माग जर येले तर मग थोडं राहत, संघच येले तर मग वाढ होते दुधात.
0: आता हे जे शेती तुम्ही करताय, दुग्ध व्यवसाय करताय, गाय आहे, म्हैस आहे, शेळ्या आहे, शेती आहे, या सगळ्यामध्ये तुम्हाला काय आवडतं आणि मग तुम्ही कशावर लक्ष देता जास्त?
1: मी जास्त म्हणजे शेळ्या जे जास्त आवड आहे मला, म्हणजे तसेच शेतीची आवड आहे, पण पशुधनामध्ये मला शेळ्याची पसंती दिलेली आहे. तरी 6-7 शेळ्याचं उत्पन्न मला 80-90 हजार रुपये मोकळे भेटतात. दोन येताची म्हणजे 14-15 महिन्यात दोनदा येतात त्या, मग 80-90 हजार रुपये मोकळे भेटते. तसं दुधाच्या ह्याच्यात आपला खोराकाला पैसा जातो, आणि जर दिवस जर असे पडले तर नंतर मग त्यांना चाऱ्याला पैसे जाते, तोट्यात गंमत येते मग त्याची. मग मी पसंती शेळ्यांनाच दिलेली, म्हणजे जर चांगलं जर शेळ्यांना जर पिल्लांना जर जेवला आलं तर 3-4 महिन्यात बकरं विकायला येतात. तरी जास्त नाही पण 10-15 शेळ्या करणार मी वाढायच्यात.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, शेती आणि पशुपालन व्यवसाय या विषयावर आज आपण कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले दिलीप मधुकर कांडके यांच्याशी बोललो. त्यांचा मोबाईल नंबर आहे 8055-89-58. कांडके साहेब, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण शेती आणि पशुपालन व्यवस्थापन याविषयी मुक्काम पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले दिलीप मधुकर कांडके यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, यानंतरही आपण मुलाखत ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातल्या या छानशा गीताचा आनंद घेऊया.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं. खरंच प्रत्येक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचं असं हे गीत आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल, नाही का? कार्यक्रमात यानंतर आपण पुन्हा एकदा मुलाखत ऐकणार आहोत. शेतीपंपाची देखभाल आणि व्यवस्थापन याविषयी मुक्कामपोस कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले आदिनाथ विठ्ठल गाढवे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, शेतीपंपाची देखभाल आणि व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं आणि नेमकं त्याच्यामध्ये मग ते शेतीपंप निवडताना असेल किंवा शेतीपंप हाताळताना असेल किंवा इतर विद्युत उपकरण हाताळताना असेल नेमकं अपघात होऊ नये, आपल्याला काही जीवितला धोका उत्पन्न होऊ नये, नुकसान होऊ नये अशा हेतूने त्याची देखभाल कशी करायची याविषयीचं आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. मुक्काम पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतिशील शेतकरी आदिनाथ विठ्ठल गाढवे यांच्याकडून. आदिनाथजी नमस्कार, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार सर.
1: आदिनाथजी, आपण शेती व्यवसायात कधीपासून आहात आणि शेतीपूरक आणखीन काय व्यवसाय आपण करतो आपण आधी ते शेतकरी बंधूंना सांगूयात.
2: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण 22 वर्षापासून शेती व मोटर वेल्डिंगचा एक जोडधंदा म्हणून करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण आपल्या विद्युत पंपाची कशी काळजी घ्यावी ही महत्त्वाची आहे. पावसाळ्यामध्ये काय होतं, आपलं लाईटचं कनेक्शन लूज राहतं, आपले उंदीर बिंदीर टाटरमध्ये जाऊन वायर कुरतडून आपला अपघात होण्याची शक्यता असते. आपण सर्वप्रथम आपला जो पॅनल बॉक्स आहे तो आपला शेतीमध्ये बांधावर असतो, त्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, त्याला दोन पोल रोवून.
1: नक्कीच, आपण गेले 20-22 वर्ष मोटार रिवाइंडिंगचा व्यवसाय करतो ग्रामीण भागामध्ये, कौडगावमध्ये आपला हा व्यवसाय आहे. बराच वेळा आता साधारण शेतकरी बंधू विजेचं उपकरण बसवताना किंवा विजेचं

0: साहित्य खरेदी करताना नेमकं त्यांनी कशा प्रकारे केलं पाहिजे? समजा आता बोरसाठी मोटार विकत सबमर्सिबल विकत घेणं असेल किंवा नदीवरती मोटार बसवायची असेल तर अशा वेळेस त्यांनी साधारण काय काळजी घेणं गरजेचं आहे, कशी निवड करावी आपल्या साहित्याची, काय सांगाल?
1: सर्वप्रथम आपल्या साहित्याची निवड करताना बा आपली विहीर किती खोल आहे, पाणीची हाईट किती आहे, किती अंतराव न्यायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानुसार आपण मोटर घेताना एच पी हाईटनुसार एच पीची निवड करावी व शक्यतो स्टँडर्ड कंपनीचीच निवड करावी, लोकलच्या भानगडीत पडू नाही. लोकल मोटरने काय होतं, आपले नुकसान होतं व ते तेवढे हाईट भेटत नाही आणि करंट जास्त घातल्यामुळे आपले केबल डॅमेज होण्याची जास्त शक्यता असते.
0: आता साधारण मोटार बसवताना स्टार्टरची व्यवस्था कशी केली पाहिजे, साहित्य जे आहे ते लावताना बोरपाशी असेल किंवा विहिरीपाशी असेल कशा प्रकारे त्यांनी उभं केलं पाहिजे?
1: पॅनल बॉक्स बसवताना उंच भागामध्ये म्हणजे ना 4 फूट पोल करून त्याच्यामध्ये बसवायला पाहिजे पॅनल बॉक्स व त्याची केबल आहे ना चांगल्या कंपनीची ISMR पाहिजे, LT किंवा असं एक कंपनीचा नामांकित कंपनीचा स्टार्टर पाहिजे आणि ते कुठं पॅनल बॉक्सला वाऱ्याने हलवून घर्षण होऊन वायर कट होणार नाही याची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. टाटरमध्ये शेतीच्या बांधाव असल्यामुळं उंदीर जाणार नाही, त्यामध्ये शॉर्ट सर्किट होणार नाही, आपण ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सर्व त्याचे होल रबरने हे करून पॅक करून घेणं महत्त्वाचं आहे, नाही तर काय होतं बा आपण वायर हलतं आणि ते कट होतं, कट झाल्याच्या नंतर आपण जातो ते उघडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपल्याला विजेचा शॉक बसण्याची शक्यता जास्त असते. आणि सर्वप्रथम म्हणजे पावसाळ्यात जास्त प्रमाणात घातपात होता ते विजेबाबतीत, त्यावेळेस आपण आपल्या हातामध्ये हँड ग्लोव्ज व पायामध्ये बुट असणं फार महत्त्वाचं आहे. आपण काय करतो शेतीतून दुसरं काम करता करता जातो आणि पॅनल बॉक्सला हात लागतो आपला, त्यामुळं अपघात जास्त होतात. पण शक्यतो पॅनल बॉक्सकडे जाताना आपण हँड ग्लोव्ज आणि पायात चप्पल असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
0: नक्कीच, विजेचे उपकरण हाताळताना पायामध्ये आपल्या वाहन असणं गरजेचं आहे, विद्युत प्रतिरोधक वाहन असणं गरजेचं आहे, तसंच आपल्या हातामध्ये हँडग्लोव वगैरे वापरून सुरक्षितपणे आपण ते हाताळणं गरजेचं आहे. तिन्ही फेजमध्ये पुरेसा विद्युत दाब आपल्याला मिळतो आहे आणि अशा वेळेसच आपण वीज वापरली पाहिजे हे पाहणंसुद्धा विद्युत मोटर वापरताना गरजेचं असतं. तर मग ह्याचा आपल्याला पुरेसा दाब मिळतो आहे की नाही तिन्ही फेजचा आणि मग त्याच्यानुसार आपण कसं विद्युत उपकरण हाताळावे?
1: आपल्याला तिन्ही फेजचा दाब व्यवस्थित भेटत नाही का, पाहण्यासाठी आपण एक एक व्होल्टमीटर म्हणून एक मीटर भेटतं, ते मीटर आपल्याला पॅनल बॉक्समध्ये लावणं गरजेचं आहे. जर आपल्याला एखादा फेज कमी भेटला तर आपलं मोटारचं RPM कमी पडून लोडवर चालून ती हीट होण्याची शक्यता जास्त असते, मग त्यामुळे हीट झालं म्हणजे जळण्याची शक्यता जास्त असते. जळाल्याच्या नंतर आपलं आर्थिक नुकसान तर होतंच, पण आपल्या शेतीला जे पाणी द्यायचं आहे ते 2-3 दिवस लांबू शकतं, त्याच्यामुळे आपल्या पिकाचं पण नुकसान होतं. ते होऊ नये म्हणून आपण सर्वप्रथम व्होल्टेज तिन्ही फेजला सारखं येतं का नाही हे पाहणं सगळ्यात गरजेचं आहे, त्यासाठी एक व्होल्टमीटरची आपल्याला आवश्यकता असतेच.
0: नक्कीच, विद्युत मोटार आता आपण जसं सांगितलं की विद्युत मोटार एकदा खराब झाली की शेतीला पाणी देणंसुद्धा लांबणीवर पडतं आणि त्याच्याबरोबर विद्युत मोटार भरून आणण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठीसुद्धा अवाजवी खर्च असा शेतकरी बांधवांना होत असतो. साधारण मोटार खराब होण्याचे जसं आता आपण सांगितलं की दाब अनियंत्रित असला, दाब कमी जास्त असला की त्याचा परिणाम होतो, तसा आता शेतीमध्ये एकदा पंप सुरू झाला की 8-8, 10-10 तास जोपर्यंत वीज प्रवाह आहे तोपर्यंत शेतीपंप चालू राहतात, तर मग विद्युत पंप चालवताना नेमकी कशी खबरदारी घेणं गरजेचं आहे, अजून काय करणं गरजेचं आहे की जेणेकरून विद्युत पंप लवकर खराब होणार नाही, त्याचं आपल्याला आयुर्मान पूर्णपणे मिळेल आणि त्याचा चांगला वापर आपल्याला होईल?
1: विद्युत पंप जाणार नाही याच्यासाठी आपण आपली मोटर किती HP तो त्यानुसार स्टार्टर यूज करणं गरजेचं आहे. समजा आपली मोटर 5 HP असेल तर स्टार्टर 9-14 हा रेंजचा पाहिजे. जर आपण तो स्टार्टर जर 13-21 किंवा 11-18 असं त्याची रेंज जर वाढून जर बसवला तर त्यामुळं काय होतं, स्टार्टर मोटरला लागतं करंट समजा 13 A तर आपण काय करतो त्याला 18-19-21 A टाटर टाकल्यामुळं तो ट्रिप होत नाही, त्यामुळं मोटर जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी काय करायला पाहिजे, बघ जितकी HP मोटरला करंट किती लागणार आहे आपल्या त्यानुसार स्टार्टर पॅनल बॉक्स बसवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या

0: मोटरचं बॉ आपली ॲम्पेअर जर वाढलं तर आपण ते पाहणं गरजेचं आहे बॉ, याची बेअरिंग खराब झाली का काय. काही वेळेस काय होतं, मोटरची बेअरिंग खराब झाल्यामुळं ॲम्पेअर वाढतं आणि आपण तसंच चालवतो, तसं चालवल्यामुळं काय होतं, मोटर हीट होऊन गरम होऊन बेअरिंग जाते आणि बेअरिंग गेल्याच्या नंतर आपल्याला बेअरिंग पण टाकावं लागते आणि वाइंडिंग पण करावं लागते, त्याच्यामुळं दोन डबल खर्च होतो. त्याच्यासाठी काय करायचं, ॲम्पेअर जर वाढलं तर आपण बेअरिंग टाकून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यामुळे एक खर्च आपला कमी होईल वाइंडिंगचा. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपलं पाण्याचं आउटलेट पण कमी होतं, शेतीला पाणी पण जास्त आपल्याला देण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यासाठी आपण बेअरिंग पाहणं सगळ्यात महत्त्वाचं, वर्षातून एकदा आपण बेअरिंग पाहायला पाहिजे.
1: शेतकरी बंधूंना तुम्ही या वीज वापरासंदर्भामध्ये आपल्या अनुभवातून काय मार्गदर्शन कराल, आपल्या शब्दात काय सांगाल?
0: आपण सगळं सर्वप्रथम आपलं विद्युत पंप चालू बंद करण्यासाठी निरीक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण पॅनलपाशी गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं बघणं, वायर कुठं कट झालं का, त्याच्यात उंदीर पाल काही घुसली का, हे एक लाकडीच्या लाकडाने वाळल्या हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय होतं, आपलं ठेवण्याची जागा विहीर बोर शेतीच्या बांधावच असते, त्यामुळं त्याच्यामध्ये रात्री उंदीर पाल जाऊन काही सर्किट केलं आहे का नाही हे निरीक्षण करून सगळ्यात प्रथम पाहणं गरजेचं आहे, त्याच्यानंतरच आपण मोटर सुरू करावी.
1: विजेचा वापर हा जेवढा फायदेशीर आहे तेवढाच धोकासुद्धा त्याच्यातून संभवतो आणि त्याच्यामुळंच वीज वापर आणि विद्युत पंपाची हाताळणी योग्य त्या पद्धतीने केली पाहिजे, त्याची योग्य त्या पद्धतीनेच उभारणी केली पाहिजे. आणि अशाच उपाय योजनांसंदर्भात आपल्याला काही जर शंका असेल, काही मार्गदर्शन माहितीची आवश्यकता असेल तर आपण आदिनाथजी गाढवे यांच्याशी थेट संपर्क करू शकता. त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 95 79 55 70. पुन्हा एकदा 95 79 55 70. आदिनाथजी, आज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतीपंपाची देखभाल आणि व्यवस्थापनासंदर्भात जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण शेतीपंपाची देखभाल आणि व्यवस्थापन याविषयी मुक्काम पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले आदिनाथ विठ्ठल गाढवे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, आता प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे छानसं शेतकरी गीत ऐकूया.

शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे शेतकरी गीत ऐकलं. एक आठवण, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जरूर ऐका कीड नियंत्रणाविषयी माहिती. बरे तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात इथंच थांबूयात. नमस्कार.

0: आताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित किसान वाणी हा कार्यक्रम ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. ऐकूयात काही निवेदनं.
1: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडली आहे.
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना.
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्यावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किंवा

0: वाट पाहत होता तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
0: जामगावकरांइतकंच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
2: आई आता तुझी कंबरदुखी दूर होणार कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
3: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
4: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
5: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
4: थायरॉइडच्या गाठी.
5: गर्भाशयातील फायब्रॉइड.
4: वाढलेली प्रोस्टेट.
5: विविध बायोप्सीज.
4: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
5: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
4: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
5: फोन 74008440088.
4: 74008440088.
6: श्रोते हो, मोबाईल मुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
7: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
6: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
7: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
6: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाखेर 115 धावांची आघाडी आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची

0: माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3rd बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमी सर्वोच्च प्राधान्य असायला हवं, असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या VN एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि

0: रक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम चार संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 178 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारण सभेत पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमास सुरुवातीला मानिनी या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरात बहिणाबाई चौधरी यांचं हे गीत, आणि या गीताला संगीत दिलंय वसंत पवार यांनी. ऐकूयात.

श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमास सुरुवातीला मानिनी या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं बहिणाबाई चौधरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी हे एक निवेदन. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अहिल्यानगरमार्फत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यासंबंधीचं. जिल्हा विकास कौशल्य रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना ॲटोमोबाईल क्षेत्रात नव्यानं निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुरुडगाव रोड अहिल्यानगर इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02-241-95-5735 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात निवडुंग या चित्रपटातलं आरती प्रभू यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. ऐकूयात.

श्रोते हो, आत्ताच आपण अरुण सांगोळी यांची रचना ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं भीमराव पांचाळे यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी हरिहरण यांच्या स्वरात समीर यांचं गीत. संगीत दिले अनु मलिक यांनी आणि चित्रपट आहे कुछ तुम कहो कुछ हम कहे.

हरिहरण यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी. चित्रपट होता कुछ तुम कहो कुछ हम कहे. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100° एकमेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीची 8:35 झालीत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमास सुरुवातीला सुरेश वाडकर यांच्या स्वरात नाधो महानोर यांचं हे गीत. आणि या गीताला संगीत दिलंय संजय हांडे यांनी.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात नाधो महानूर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं संजय हंडे यांनी. श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर प्रवीण दवणे यांचं गीत, स्वर आहे आरती अंकलीकर आणि सुरेश वाडकर यांचा, आणि या गीताला संगीत दिलंय श्रीधर फडके यांनी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर यांच्या स्वरातलं हे गीत प्रवीण दवणे यांचं ऐकलं आणि या गीताला संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आठ बजकर 30 मिनट

श्रोते हो नमस्कार. आपकी पसंत ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या या कार्यक्रमात मी वर्षा रुडे अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमास सुरुवातीला संतोष आनंद यांचं हे गीत, स्वर आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट आहे प्यासा सावन. आणि श्रोते हो, या गीताची आवड कळवली मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिमवरून रवींद्र पवार, मीना श्रीकांत पवार आणि एकनाथ काळे यांनी. तसंच मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथूनही नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर, तसंच वैष्णवी जगदाळे सावंगी औरंगाबादून यांनी या गीताची आवड कळवली. तसंच वैभव गौरव लोखंडे, मेघराज

युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर यांनी सुद्धा या गीताची आवड कळवली. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, आत्ताचं आपण संतोष आनंद यांचं गीत ऐकलं. स्वर लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा होता. या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि चित्रपट होता प्यासा सावन. आपकी पसंद कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर प्रेम गीत या चित्रपटातलं जगजीत सिंग यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलंय जगजीत सिंग यांनी. श्रोते हो, या गीताची पसंती कळवली आहे बीडहून पी बी कुलथे, हनुमंत, समर्थ, वल्लभ, श्रावणी, प्रथमेश, समस्त कुलथे परिवाराला हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, आत्ताच आपण प्रेमगीत या चित्रपटातलं जगजीत सिंग यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत ऐकलं आणि या गीताला संगीत दिलं होतं जगजीत सिंग यांनी. आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर लगान चित्रपटातलं ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत. स्वर आहे उदित नारायण, शंकर महादेवन, सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक यांचा. आणि श्रोते हो, या गीताची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीता सानिका आणि गजानन घायाळ यांनी. समस्त घायाळ परिवाराला ऐकायचे हे गीत.

श्रोते हो, आत्ताच आपण लगान चित्रपटातलं उदित नारायण, शंकर महादेवन, सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकलं. आपकी पसंत कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आनंद बक्षी यांचं गीत, स्वर आहे किशोर कुमार यांचा चित्रपट आराधना, संगीतकार एस डी बर्मन. आणि श्रोते हो, या गीताची आवड कळवली आहे काळेगाव जाफराबादहून सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, संचिता वायाळ, प्रथमेश देशमुख, प्रणाली, सानवी देशमुख, कुमार सर्वत देशमुख. समस्त राजे जाधव देशमुख आणि वायाळ परिवाराला ऐकायचं आहे हे गीत.

आनंद बक्षी यांचं गीता नेकलेस, स्वर होता किशोर कुमार यांचा, चित्रपट होता आराधना आणि संगीतकार होते एस डी बर्मन. श्रोतेओ, आपकी पसंत कार्यक्रमाशेवटी संजोग या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि या गीताची आवड कळवली शहाली बाबा रेडिओ श्रोता संघ पिंपरी शहाली नेवासाहून भाऊसाहेब नवथर, अक्षय चंदन, जयकुमार चंदन, दादाभाऊ तांबे, दादाभाऊ सूर्यवंशी, बाळासाहेब कटारे, हरिभाऊ जगदाळे, रुचिता चंदन यांनी. ऐकूयात या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं संजोग चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आपकी पसंत कार्यक्रमात थांबण्याची वर्षा रोडीला अनुमती द्या. नमस्कार.

0: आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 9:30 वाजलेत.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम सुहाना सफर. निवेदन आणि संकलन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या सुहाना सफरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा कार्यक्रम केंद्रित आहे एका साध्या सज्जन आणि विशेषत सर्वसामान्य माणसासाठी धडपडणाऱ्या तसंच राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते म्हणून आपलं अवघं आयुष्य वेचणाऱ्या एका अभिनेत्यावर. 70 mm पडद्यावर या कलाकाराची एंट्री व्हायची ती झब्बा पायजमा किंवा पांढऱ्या स्वच्छ धोत्राचा सोगा हातात धरत अस्सल मराठमोळ्या वेशात. पायात कोल्हापुरी चपलांचा साज, डोक्यावर गांधी टोपी, खांदे थोडेसे पुढं झुकवून चालण्याची विशिष्ट ढब, तसंच बऱ्याच चित्रपटांमध्ये बेरकी पण करारी नजर, यासोबत चालण्या बोलण्या जाणवणारा माज आणि महत्त्वाचं म्हणजे समोरच्या माणसावर वर्चस्व गाजवणारा भेदक आवाज असणारं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व.
1: काय इन्स्पेक्टर, आमच्या घराण्यामध्ये गलास फोडल्याचे 12 आणे कुणी कधी भरलेले नाहीत. तुमचं ते FRI, डायऱ्या, पंचनामा, जिथं कुठं युवराजांचं नाव असेल का नाही तिथं काट मारायचे. एवढ्यासाठी CM ला फोन करायला लावू नका, ते स्वतः येतील. नानासाहेब डोंजे पाटलाचा नातू केस मध्ये बिनकामाचा इटनेस. अरे कस वाटतय, काय डिग्निटी राहते का. ए डोंजे पाटलाच्या इमेजला धक्का बसतोय. मी तुमच्या तपास कामाच्या अजिबात आड येत नाही.

0: आमच्या नातवाला नजराआड करा बस।
1: श्रोते हो, असे अनेक डायलॉग आपल्या दमदार आवाजानं गाजवणारे हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत तसंच नाट्यक्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे निळकंठ फुले, अर्थात अवघ्या महाराष्ट्राचे लाडके निळू फुले। कृष्णाजी आणि सोनाबाई दाम्पत्याचं हे अपत्य। निळूभाऊंचा जन्म सासवड तालुक्यातल्या एका गावात झालेला। बालपणाचा त्यांचा काही काळ मध्य प्रदेशात तर काही काळ हा पुण्यातल्या खडकमाळ वाडीत व्यतीत झाला। पुण्यात एका मिश्र वस्तीत त्यांचं वास्तव्य असल्यानं सर्व जाती बांधवांविषयी प्रेम, दीनदुःखितांविषयी कळवळा त्यांना वाटत होताच। आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुलेंचा वारसा पुढं चालवणारे हे कुटुंब असल्यानं कदाचित ही समाजसेवा त्यांना जन्मतःच मिळालेली असावी। अशा या निळूभाऊंच्या कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचीच होती। 11 बहीण भावंडांचं हे कुटुंब, त्यामध्ये त्यांच्या आई फुलांच्या माळा करून विकायच्या, तर वडिलांचे मंडईमध्ये कांद्या बटाट्याचे आणि लोखंडाच्या वस्तू विकण्याचे गाळे होते। मात्र वयोमानानुसार त्यांच्या वडिलांना फार काम होत नव्हतं, त्यामुळे घरातल्या प्रत्येकानं काम केलं तरच रात्री हातातोंडाची गाठ पडायची। परिणामी खाणारी ही तोंडं दुसरीकडे वळवण्यासाठी निळू फुलेंची रवानगी झाली ती मध्य प्रदेशातल्या त्यांच्या काकांकडे। त्यांच्या या काकांनाही मूलबाळ नव्हतं, त्यामुळे त्यांनी निळूभाऊंचा उत्तम सांभाळ केला। पण त्यासोबतच हे काका मोठे रसिकही होते बरं का, त्यामुळे नाट्यसंगीताच्या बऱ्याचशा रेकॉर्ड्स वा रा कांत आणि जी एन जोशींसारख्या उत्तमोत्तम लेखकांच्या कवितांची ओळख निळूभाऊंना मध्य प्रदेशातच झाली। परिणामतः सांगीतिक संस्कारांची त्यांची बैठक मध्य प्रदेशातच पक्की होत होती। आणि याच दरम्यान नव्यानं आलेल्या चित्रपटांची ओळखही झाली ती मध्य प्रदेशातच। श्रोते हो, साधारणपणे वयाच्या 9व्या वर्षी निळू फुले पुन्हा पुण्यात दाखल झाले। इथे आल्यावर शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये निळूभाऊंचं रीतसर शिक्षण पुन्हा सुरू झालं। मुळात ही शाळा म्हणजे पुस्तकांसोबतच सामाजिक समभावाची जाणीव करून देणारं ज्ञानमंदिरच होतं। त्यामुळे निळूभाऊंच्या भावी काळातल्या समाजसेवेच्या विचारांना जणू इथे खतपाणीच मिळत होतं। अशा या संस्कारक्षम वयात निळूभाऊंचं हॉकी आणि क्रिकेटसारखे खेळ खेळणं हे तर चालू होतंच, पण त्यासोबतच मित्राच्या वडिलांच्या सांगण्यावरून अनेक उत्तमोत्तम इंग्रजी चित्रपट पाहण्याची संधीसुद्धा निळूभाऊंना मिळाली। खरं तर लहानपणी या चित्रपटातली इंग्रजी भाषा जरी निळूभाऊंना समजत नव्हती, तरी त्या नटाची देहबोली, प्रसंग खुलवण्याची पद्धत किंवा मुद्राभिनय या गोष्टी मात्र निळू फुले यांच्या बालमनानं टिप कागदासारख्या आपल्यात जणू सामावून घेतल्या। श्रोते हो, याच दरम्यान निळू फुले यांची राष्ट्रसेवा दलाशी ओळख झाली होती। आणि याच संदर्भात निळूभाऊंनी सांगितलेल्या आठवणी अशा होत्या।
2: त्यावेळेला आप्पा महादेव आणि लालजी कुलकर्णी यांनी खड्डा पटांगण शाखेवर त्यावेळेला सेवा दलाची शाखा सुरू केली। तर आमच्या बिलकुल ते सांगितलं की अरे तिथं खेळायला मिळतं, तर आम्ही तिकडे गेलो। तिथं मात्र त्यांनी सांगितलं की सगळ्यांना घेतलं, म्हणजे त्याच्यामध्ये इबोलाही घेतलं, त्यानंतर आव्हाड नावाचा आमचा एक ख्रिश्चन मित्र होता त्यालाही सर्व मिळून आम्ही तिथं येते। नंतर लक्षात आलं आणि माझा भाऊजी चळवळ करतो याचं कुठंतरी हे मला आहे।
1: श्रोते हो, या सगळ्या पार्श्वभूमीवर अर्थार्जनासाठी निळूभाऊंनी महाराष्ट्र शासनाचा बागकामाचा 2 ते 2.5 वर्षांचा एक डिप्लोमा पूर्ण केला। त्यानंतर तब्बल 11 वर्ष त्यांनी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची बाग आपल्या हातांनी फुलवलेली आहे। या दरम्यान राष्ट्रसेवा दलाच्या कामात कुठेही खंड मात्र पडला नव्हता। 1942 सुमारास महात्मा गांधींच्या चले जावच्या आंदोलनानं जेव्हा अवघा देश ढवळून निघाला होता, त्यावेळी झेंडावंदन करणं, प्रभात फेऱ्या काढणं, मोर्चे काढणं, घोषणा देणं अशा

या कामांमध्ये निळू भाऊ मनापासून सहभागी होत होते. पण या राष्ट्रसेवेच्या पद्धतींसोबतच कलेच्या माध्यमातून पारतंत्र्याविरुद्ध लोकमानस जागृत करण्यासाठी या राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाची निर्मिती करण्यात आली. या कलापथकानं वेगवेगळी नाटकं किंवा छोट्या छोट्या नाटिका सादर करून त्यातून मिळणारा सगळा पैसा हा राष्ट्रसेवा दलासाठीच खर्च केला. अशा या कलापथकानं एकदा सावकार आणि वेठबिगारीची एक छोटीशी कथा सादर केली.

मिळणारा सगळा पैसा हा राष्ट्रसेवा दलासाठीच खर्च केला. अशा या कलापथकानं एकदा सावकार आणि वेठबिगारीची एक छोटीशी कथा सादर केली होती. त्यातली एक भूमिका निळूभाऊंनी सुद्धा केली होती. श्रोते हो, अभिनय क्षेत्रातला निळू फुले यांचा हा पहिलाच परफॉर्मन्स होता आणि निळूभाऊंनी रेखाटलेली ही भूमिका त्यावेळी इतकी चांगली वठली की तिथून पुढे राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाचा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर श्रोते हो, ही होती सुरुवात निळूभाऊंच्या अभिनय क्षेत्रातल्या प्रवासाची.

0: खरं तर जनजागृतीसाठी निळूभाऊंचा सुरू झालेला हा सुहाना सफर त्यांना एका वेगळ्याच लाईम लाईटमध्ये घेऊन जाणार याची पुसटशी कल्पना सुद्धा त्यावेळी निळूभाऊंना नव्हती. पण नशिबाचा फेरा कुणाला चुकला नाही म्हणतात ते खरंच असावं, कारण गावोगावी फिरून लोकनाट्य करणारा हा कलाकार शंकर पाटील लिखित कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याच्या वेळी कमलाकर सारंग नावाच्या दिग्दर्शकाच्या नजरेस पडला आणि तत्क्षणीच एका अजरामर कलाकृतीचा मुख्य नायक म्हणून निळूभाऊंचं नाव नाट्यसृष्टीत सुवर्णाक्षरांनी कोरण्यासाठी जणू नियती सिद्ध झाली. श्रोते हो, असं हे न भूतो न भविष्यती अशी अनुभूती देणारं अजरामर नाटक होतं, विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाइंडर.
1: घर माय सरकत आहे मग तक्रार चालणार, नीट बघून घ्या, पडत असेल तर बोचक खाली टाका, नाही तर आल्या तशा बाहेर चला. हा राजाचा माल नव्हे, सखाराम बाइंडरचं घर आहे आणि सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही, तो काय ते जरा वेगळंच समजून घ्यावं लागेल. सब घोडे 12% मामला इथं खपायचा नाहीये, डोकं गरम आहे आपलं, भडकलं तर मारतो बेदम, तोंड शिवराळ आहे, तोंडात विडी आणि शिवी कायम, सगळं गावच म्हणत. आपण सगळं केलं पण हे खोटेपणा नाही, केलं ते एकूण आहे, कोणाला हवं त्याला चालण्याची तयारी आहे आपली. चोप चातडा रात मारून लपोय जाय आणि कोणा प्रश्न.
0: श्रोते हो, खरं तर सखाराम बाइंडर

तितका हा अभिनय पटकन जमण्यातला नक्कीच नव्हता. त्यामागे प्रचंड निरीक्षण, प्रसंगावधान अशा अनेक पैलूंमुळे निळूभाऊ प्रेक्षकांच्या मनात हळूहळू घर करू शकले होते. म्हणूनच अशा या अभिनेत्याला महाराष्ट्राचं मानस आणि प्रेक्षकांना काय हवं, ते कोणत्या प्रकारचा अनुभव पाहू इच्छितात याची नाडी कळलेला अभिनेता म्हणून गौरवलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. श्रोते हो, अशा या अभिनेत्याचं 70 mm पडद्यावर आगमन झालं ते ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत यांची रिप्लेसमेंट म्हणून. चित्रपटातल्या एका सीनमध्ये चंद्रकांत यांना तोंडात मारली जाते असा एक सीन होता, पण या सीनसाठी मात्र चंद्रकांत राजी नव्हते. त्यामुळे इथे चंद्रकांत यांच्याऐवजी वर्णी लागली ती निळूभाऊंची. आणि मिळालेल्या याही संधीचं सोनं करत निळूभाऊंनी रंगवलेला असा हा पहिला महिला चित्रपट होता, एक गाव 12 भानगडी.

0: गाँव गाँव होता ठकवाड़ी होता ठकवाड़ी।
1: महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर राहणाऱ्यांचं तोडकं मोडकं मराठी, त्यालाच कानडी पद्धतीचा हेल चिटकवून बोलण्याची त्यांची लकब निळूभाऊंनी बरोबर उचलली आणि त्यातून साकार झाला गावभर लावालावी करणारा झेले अण्णा। असा झेले अण्णा की पुढे जो मराठी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड म्हणून ओळखला गेला।
2: आज इकडे कुणीतरी मर्जी वळवली म्हणायच्या
3: काय येऊ नये काय तुमच्याकडे काय आणलंय बघा तुमच्यासाठी
2: माझ्यासाठी काय आणलंय
3: शालू बघा तरी कसा आहे रंग फुलावती बाई या शालू तर लावणी झाली पाहिजे आमच्याकडे काय हौसेला आणि मोल नसते बघा अहो हात अकडून आणि हौस करायची तर मग प्रपंचच करावा की नेट का
1: श्रोते हो एक गाव बारा भानगडी या चित्रपटापासून निळूभाऊंचं रुपेरी पडद्यावर राज्य सुरू झालं खरं, पण यातच आणखी एक मानाचा तुरा खोवला तो दादा कोंडकेंच्या चित्रपटानं। निळूभाऊ आणि दादा कोंडके हे राष्ट्रसेवा दलापासूनच एकमेकांना ओळखत होते, त्यामुळे सोंगाड्या चित्रपटातली दाजीबाजी भूमिका दादा कोंडकेंनी अतिशय सहजपणे निळूभाऊंकडे सोपवली, पण तितक्याच ताकदीनं निळूभाऊंच्या अभिनयानं या चित्रपटाचा रौप्य महोत्सव साजरा करून दाखवला। श्रोते हो नंतरच्या काळातही दादा कोंडके यांनी आणखी एका चित्रपटासाठी निळूभाऊ यांच्यासोबत उषा चव्हाण या अभिनेत्रीला घेऊन चित्रपट करण्याचा मानस बोलून दाखवला, पण उषा चव्हाण या अभिनेत्रीसोबत निळू फुले यांची जोडी प्रेक्षकांना फार आवडते ही बाब त्यामागे असल्याचं जेव्हा निळूभाऊंना समजलं तेव्हा त्यांनी अत्यंत नम्रपणे तिथून पुढे दादा कोंडके यांच्याबरोबर पुन्हा चित्रपटांमध्ये काम करायला नकार दिला। श्रोते हो त्यामुळे कदाचित नंतरच्या काळात निळू फुले यांच्या अभिनयाचे निरनिराळे पदर मात्र आपल्याला पाहायला मिळाले, कारण दादा कोंडकेंच्या चित्रपटातला धसमुसळा अभिनय निळू फुलेंच्या तत्वांना मानवणारा नक्कीच नव्हता। जरी निळू फुले यांनी हर तऱ्हेचा इबलीस माणूस स्टेजवर किंवा पडद्यावर रंगवला खरा, पण त्यांच्या अभिनयात कुठेही विनाकारण अंगविक्षेप आपल्याला दिसून येत नाही, उलट अत्यंत संयत अभिनयाची खोली दाखवून देणारं हे व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला निळूभाऊंच्या अभिनयाचा उल्लेख करता येईल, आणि त्यातही परत गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही बाजूंचा विचारही वेगळेपणानं करता येतो। त्यामध्ये मग ते कधी जब्बार पटेलांच्या जैत रे जैत मध्ये आदिवासी बापाच्या भूमिकेत आपल्या समोर आले, तर कधी चोरीचा मामला चित्रपटात हातगाडीवरून सामान वाहणाऱ्या गरीब चंदरच्या रूपात आपल्याला सामोरे आले ते ललिता पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत। याशिवाय थापाड्या चित्रपटात बाजा नावाचा त्यांनी रंगवलेला गरीब वेटर किंवा व्ही शांताराम यांच्यासारख्या दिग्गजांच्या पिंजरा चित्रपटातली

0: त्यांनी साकारलेली तमाशातल्या सोंगाड्याची भूमिका असो, या प्रत्येक रंगात ते बेमालूमपणे रंगले.
1: यातून सुट नाही, पाहिलेल्या पक्षागत झाले आपला, या पिंजऱ्यात कुठे चालता, नाहीतर आपले भाई बंद आपल्याला टुचून टुचून मारतील. मास्तर, मी भी तुमच्यागत एक भला माणूस, घरदार, बायको, मुलं सगळं, पण हक्काची गाठ पडली, वाट वाट लागली, शेवटी सोंगाड्या कर काय वाटत नाही, मन गेले आणि म्हणून नुसता हसत राहतो.
0: श्रोते हो, अनेक चित्रपटातल्या महत्वपूर्ण भूमिकांसोबतच हऱ्या नाऱ्या, जिंदाबाद, पैंजण, सर्वसाक्षी, कडक लक्ष्मी, भुजंग, प्रतिकार, लिमिटेड माणुसकी, भालू, नाव मोठ, लक्षण खोट, सहकार सम्राट, माणसा परीस मेंढ्र बरी, हीच खरी दौलत, फटाकडी, गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, सोबती आणि गोष्ट छोटी डोंगरा एवढी, अशा बऱ्याच चित्रपटात निळू फुलेंनी भूमिका केल्या. पण या चित्रपटांपैकी तीन चित्रपटांमध्ये निळूभाऊंच्या वाट्याला जरा भिन्न छटा असलेली पात्र आली. त्यामध्ये पहिला चित्रपट होता माझा पती करोडपती. अशोक सराफांसोबत निळू फुले या चित्रपटात आपल्याला दिसले ते लक्ष्मीधर कुबेर म्हणून सुटाबुटातल्या नवीन अवतारात. मुळातच अशोक सराफ म्हणजे टायमिंगचा बादशाह आणि निळू फुले म्हणजे टायमिंगचा हुकुमी एक्का. त्यामुळे या दोघांचे सीन 70 mm पडद्यावर पाहणं म्हणजे कॉमेडीची जुगलबंदीच म्हणायला हवी.
2: रणगाडे, अहो रणगाडे, कॅप्टन रणगाडे गेला कुठं म्हणायचा, का बाटली लागून पुन्हा पडला तर नाही म्हणायचं.
3: काय कुबेर शेट, तुम्ही माझं लग्न मोडलं.
2: अहो तुमचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे.
3: कोण सांगतो मी
2: रणगाडे?
3: अरे कोण रणगाडे?
2: कॅप्टन.
3: अरे कोण कॅप्टन? खबरदार, मला कॅप्टन म्हणाला. डोंट कॉल मी कॅप्टन, यू ओल्ड मॅन वॉटर गेट.
2: रणगाडे,
3: अरे
2: शांत व्हा. काय रे लुक, मारू का मुस्कळा तुझ्या, डोकं फिरलंय काय तुझं?
0: श्रोते हो, याशिवाय सगळीकडे बोंबाबोंब चित्रपटातला अवलिया संपादक तुम्हाला आठवतोय का, जो फक्त प्रसिद्धीच्या मागे लागत कशी कमाल करत असतो याची अनुभूती आपल्याला हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्की येते. मात्र अशाच एका पत्रकाराची दुसरी आणि महत्वपूर्ण अशी संवेदनशील बाजू निळू फुले यांनी रंगवली दिगू या पात्राच्या रूपानं.
4: हॅलो, कोण मुख्यमंत्री का?
5: हा येस, मीच बोलतोय. आपण कोण?
4: ते महत्वाचं नाही, पण एक इशारा आहे, तुझ्या विरुद्ध मोठा कट शिजतोय.
5: हॅलो, कोण बोलतोय?
4: ऐक, तुझ्या जवळचे, तुझ्या पार्टीचे लोक त्यात सामील आहे.
5: हॅलो,
4: मध्ये बोलू नको, ऐकून घे नीट, हा इशारा पुन्हा मिळणार नाही, दुर्लक्ष केलंस तर पस्तावशील. काय?
5: हॅलो, कोण बोलतोय? हु इज स्पीकिंग?
4: माहितगार आणि तुझा एक हितचिंतक.
0: राजकीय पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांचं एकमेकांना शह काटशह देणारं खालच्या दर्जाचं राजकारण आणि त्यामध्ये दिगू या पत्रकाराची सर्वसामान्यांसोबतच राजकारणी लोकांनाही वाटणारी गरज. पुढे नंतरच्या टप्प्यात तटस्थ राहू न शकलेला हा पत्रकार अखेरीस कसा परिस्थितीची शिकार होतो हे सगळं साकारताना निळूभाऊंच्या अभिनयाचा खरोखर कस लागलेला होता. श्रोते हो, अशा काही वैशिष्ट्यपूर्ण मराठी चित्रपटांसोबतच निळू भाऊ आपल्याला काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा दिसले. त्यामध्ये मशाल, एक मुठ्ठी चावल, प्रेम प्रतिज्ञा, वो सात दिन, सारांश अशा चित्रपटांचा समावेश आहे. पण हिंदी प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी भूमिका निळू भाऊ यांनी रंगवली ती कुली चित्रपटात. रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची ओझी वाहून नेणारा हा हमाल आजही अनेकांच्या स्मरणात तितकाच ताजा आहे. श्रोते हो, मराठी नाटक आणि हिंदी मराठी चित्रपट सृष्टीत आपली धारदार नजर आणि भेदक आवाजामुळे प्रेक्षकांच्या मनावर ठसलेला हा खलनायक खऱ्या आयुष्यात मात्र

0: येणाहूनही मऊ होता. त्यामुळेच 1993 साली लातूर आणि किल्लारी या ठिकाणी झालेल्या भूकंपाची वार्ता समजताच सगळे दौरे अर्धवट टाकून भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी हा अवलिया अक्षरशः धावत निघाला. नंतरच्या काळातही झोपडपट्टीतल्या अनेक लोकांच्या दैनंदिन गरजेसाठी मोर्चे काढण्यापर्यंत काम त्यांनी केलं.
1: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे.
0: श्रोते हो, निळू भाऊंनी एक उत्तम अभिनेता म्हणून तर अनेकांच्या मनावर गारूड केलं होतच, पण ही प्रसिद्धीची हवा त्यांनी कधीच डोक्यात जाऊ दिली नाही. त्यामुळेच ते नेहमी डाऊन टू अर्थ राहिले. याविषयीची काही उदाहरणं फार गमतीशीर आहेत. एकदा दोन तरुण निळूभाऊ शूटिंग करत होते त्या सेटवर अक्षरशः घुसले. त्यांना बाहेर जायला सांगितलं तरी ते काही जाईना हे समजताच निळूभाऊंनी स्वतः त्या दोन तरुणांची भेट घेतली. त्यांना तुम्ही काय करता, काय वाचता अशी आपुलकीनं चौकशी केली. श्रोते हो, या दोन तरुणांपैकी एक तरुण म्हणजे आत्ताचे प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील हे होते. अशाच एका शूटिंगच्या वेळी बाहेर खूप गर्दी जमली होती आणि ही गर्दी होती फक्त निळूभाऊंना पाहण्यासाठी. आणि याच गर्दीमध्ये निळूभाऊंची फक्त एक झलक पाहण्यासाठी एक अपंग व्यक्ती बऱ्याच वेळपासून तिष्ठत उभी होती. ही बाब निळूभाऊंच्या लक्षात आल्यानंतर निळूभाऊंनी स्वतः त्या व्यक्तीची भेट घेतली आणि त्यांची विचारपूसही केली. याच संदर्भात निळूभाऊंच्या चाहत्यांविषयीच्या भावना व्यक्त करताना निळूभाऊंची कन्या गार्गी फुले यांनी सांगितलेल्या काही आठवणी अशा होत्या.
2: नाही, माझा बाबा मी सांगू का, म्हणजे मी माझे वडील आहेत म्हणून कौतुक नाही करत, पण खरंच एक माणूस म्हणून इतका उत्कृष्ट होता. जनसंपर्क अफाट, त्या काळी व्हॉट्सअप नव्हते, काहीच नव्हते, तरी त्याचं तो प्रत्येक फॅनच्या पत्राला उत्तर द्यायचा आणि लिहून पत्र, म्हणजे जवळपास 1000 पत्र आमच्या घरी आलेली असायची आणि प्रत्येक पत्र तो लिहायचा, उत्तर द्यायचा. तर किती अवघड आहे, म्हणजे आज आपल्याला काही वाटलं फॅन्स बद्दल तर आपण पटकन रेकॉर्ड करतो किंवा त्यांना विश करायला आपण व्हॉइस मेसेज करतो, पण माझा बाबा त्या काळी 1000 पत्रांना लिहून उत्तर द्यायचा. हे कौतुकास्पद आहे. किंवा त्यावेळी कॅमेरे पण नव्हते, सो सेल्फी नसायचे, सह्या करायच्या, तर एक 5-1 हजाराचा जमाव असेल तर प्रत्येकाला सही देणं, हात किती दुखून येतात. तर ते मला असं वाटतं की तो बाबा वेगळाच होता. म्हणजे
0: श्रोते हो, या काही चांगल्या अनुभवांसोबतच निळूभाऊंना त्यांच्या अभिनयाच्या काही वेगळ्या पावत्या सुद्धा मिळाल्या होत्या. म्हणजे कायम बायकांना त्रास देणाऱ्या निळूभाऊंचं पात्र हे त्यावेळी जनमानसात आणि विशेषतः स्त्रियांमध्ये इतकं भिनलेलं होतं की एकदा एका खानावळीत निळूभाऊंना पाहताच तिथल्या एका बाईंनी मी तुला जेवायला देणार नाही असा निर्णय जाहीर केला होता. याशिवाय एका मित्राच्या घरी जेव्हा निळूभाऊ सहज काही कामानिमित्त गेले होते तेव्हा त्यांच्याच एका कुठल्याशा चित्रपटातल्या भूमिकेविषयी त्या मित्राची आई निळूभाऊंना, म्हणजे त्या पात्राला अक्षरशः शिव्या देत होती. खरं तर श्रोते हो, हे सगळे प्रसंग ऐकल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की निळूभाऊंचा जिवंत अभिनय हा जनसामान्यांपर्यंत पुरेपूर पोहोचला होता आणि तो इतका सखोल परिणाम दाखवत होता की चित्रपट आणि नाटकातली पात्र खोटी असतात याचं भानच जनतेला राहिलं नव्हतं. त्यामुळे निळूभाऊंच्या वाट्याला आलेल्या अशा काही विचित्र प्रतिक्रिया म्हणजे निळूभाऊंच्या उत्कृष्ट अभिनयाची पोच पावती म्हणायला काहीच हरकत नाही. एकूणच काय श्रोते हो, आपल्या अभिनयानं 12 बलुतेदारांसह ग्रामीण भागातला हर एक इबलीस माणूस आणि शहरी भागातली बरीच इरसाल पात्र रंगवणाऱ्या या अभिनेत्यानं आपल्यातली संवेदनशीलता मात्र कायम जागृत ठेवली होती. त्यामुळेच असंख्य प्रेक्षकांसोबत अनेक समाजसेवकांच्याही मनात मोठा माणूस म्हणून निळूभाऊंची कोरलेली प्रतिमा आजही तशीच अबाधित आहे. तेव्हा श्रोते हो, अशा या अनभिषिक्त सम्राटाला आजच्या या कार्यक्रमातून आमचा मानाचा मुजरा.

श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात सुहाना सफर. संकलन आणि निवेदन होतं डॉक्टर प्राची शेकटकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

सुहाना सफर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 10 वाजतात. प्रसारित करीत आहोत रजनीगंधा. कार्यक्रमास सुरुवातीला दो बदन चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरात शकील बदायनी यांचं गीत. संगीतकार रवी.

रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला दोबदन चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरात शकील बदायनी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं रवी यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर पैसा चित्रपटातलं गीता दत्त यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलंय SD बर्मन यांनी।

0: पैसा चित्रपटातलं गीतादत्त यांच्या स्वरात साहिद लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचं हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा.
2: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा, चितळे रोड अहिल्यानगर.
0: श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर बाबुल चित्रपटातलं शमशाद बेगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शकील बदायनी यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलंय नौशाद यांनी.

शमशाद बेगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बाबूल चित्रपटातलं शकील बदायनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नौशाद. श्रोतेहो, रजनीगंधा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात तुमसा नहीं देखा या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार ओ पी नय्यर.

श्रोते हो, मुकेश यांच्या स्वरात अनाडी चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर कभी कभी या चित्रपटातलं मुकेश यांच्या स्वरातलं हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं, आणि या गीताला संगीत दिलंय खय्याम यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण कभी कभी या चित्रपटातलं मुकेश यांच्या स्वरातलं खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत ऐकलं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर आनंद या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, संगीतकार सलील चौधरी आणि स्वर आहे मुकेश यांचा.
1: मैंने

श्रोते हो, आत्ताच आपण आनंद या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत ऐकलं. संगीतकार सलील चौधरी आणि स्वर होता मुकेश यांचा. रजनीगंधा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, आत्ताच आपण डाक चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुथियानवी यांचं गीत ऐकलं. रजनीगंधा हा कार्यक्रमात यानंतर स्वर आहे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा. साहिर लुथियानवी यांचं हे गीत, संगीतकार जयदेव, ऐकूयात.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात साहिल लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं जयदेव यांनी. श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर घर या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गुलजार यांचं हे गीत, आणि या गीताला संगीत दिलंय आर डी बर्मन यांनी.

श्रोतेहो, आत्ताच आपण घर चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत ऐकलं आणि या गीताला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर आणि भूपिंदर सिंग यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलं आर डी बर्मन यांनी.

मासूम चित्रपटातलं लता मंगेशकर आणि भूपिंदर सिंग यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर आलाप या चित्रपटातलं राही मासूम रिझा यांचं हे गीत, संगीतकार जयदेव आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

चितचोर या चित्रपटातलं यशुदास यांच्या स्वरातलं रवींद्र जैन यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतही दिलं होतं रवींद्र जैन यांनी. आणि या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100° एकमेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.